0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती रोई, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
1: नमस्कार, मी अर्चना शिवानी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मंडळी, आज आहे 28 जुलै 2026, ही तारीख, वार आहे मंगळवार, आणि आज आहे जागतिक निसर्ग संवर्धन दिन आणि जागतिक हिपॅटायटीस दिवस देखील आज आहे. आणि मंडळी, आजच्याच दिवशी 1821 पेरूला स्पेन पासून स्वातंत्र्य मिळालं, तर 1933 अंडोराचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला, आणि 1976 चीनच्या तांगशान प्रांतात 7.8 ते 8.2 तीव्रतेचा भूकंप झाला, अनेक जण ठार आणि जखमी झाले. 1979 भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरण सिंग यांची नियुक्ती झाली. 1984 लॉस एंजेलिस मध्ये 23व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली. 1999 भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरियोस पुरस्कार प्रदान झाला. 2001 आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2017 पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं त्यांना आजीवन पदासाठी अपात्र ठरवलं. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू, आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, खरं म्हणजे पॉझिटिव्ह दिवस होण्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. इही लोकींचा हा देह देव इच्छिताती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशाणी. याचा अर्थ असा, पृथ्वी तलावर नरदेह धारण करण्यास स्वर्गातील देवही उत्सुक आहेत. आम्ही मात्र नरदेहाच्या प्राप्तीनं धन्य झालो आणि आम्ही विठोबाचे दास झालो. या नरदेहाच्या प्राप्तीनं भक्ती करावी आणि भक्ती मार्गातील सच्चिदानंद पदवी प्राप्त झाली. तुकाराम महाराज म्हणतात, या नरदेह प्राप्तीनं जीवनाचं सार्थक करून आम्ही स्वर्गात जागा मिळवू. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पृथ्वी हे वातावरणातील हवेपासून समुद्राच्या खोलीपर्यंत एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे. वन्यजीवांपासून ते झाडांपर्यंत, महासागरांपासून तर पर्वतांपर्यंत, जग हे एक असं ठिकाण आहे जिथे आकर्षक परिसंस्था आहेत जी नाजूक संतुलनात आहेत. परंतु मानवी क्रियांनी पर्यावरणावर, विशेषतः नैसर्गिक संसाधन जे आहेत ते कमी करून आणि प्रदूषण वाढवण्याद्वारे मोठा प्रभाव पडला असल्यानं लोकांनी अधिक काळजी घेणं आणि भविष्यातील पिढ्यांसाठी ग्रहाचं जतन करणं, तसंच अधिक लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आणि निसर्गाचं संवर्धन करणं, काळजी घेणं, झाडं लावणं, ती जगवणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचसाठी आजचा दिवस आहे जागतिक निसर्ग संवर्धन दिन. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील 1,16,512 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि जिल्हा बँकेच्या या सर्व पात्र लाभार्थ्यांना एकूण 1,098 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खात्याचं KYC आणि आधार प्रमाणीकरण करणं बंधनकारक असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझं नाव प्रशांत भोसले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सीजेपी पार्टी सारखंच ना, आता सोशल मीडियावर E20 जनता पार्टी या नावानं अकाउंट तयार करण्यात आलंय आणि यावर E20 संदर्भात प्रश्न उपस्थित करत 100% पेट्रोलचा पर्याय असावा अशी मागणी करण्यात येते. यामुळे आता सोशल मीडियावर नव्या नावानं आंदोलनाची ठिणगी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. विशेष म्हणजे E20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाउंटचे फॉलोअर्स वेगानं वाढत असून काही तासातच 2 लाखपेक्षा जास्त युजर्सनं या अकाउंटला फॉलो केलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे 100% पेट्रोलचा पर्याय हवा अशी मागणी E20 जनता पार्टीनं केली आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 8 वाजलेत आणि नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आजचा दिवस हा आपल्या हातातील एक नवीन पान आहे बरं का। कालचं पान तुम्ही चांगलं लिहिलंय की नाही याची चिंता करू नका, आजचं पान मात्र तुम्ही सुंदर लिहा। कधी कधी छोटासा स्मित हास्य, एक चांगला शब्द, एखाद्याची मदत किंवा स्वतःवरचा थोडासा विश्वास, यातूनच मोठी कहाणी बदलते। तुम्ही कोण आहात, कुठून आलात किंवा काय झालंय यापेक्षा आज तुम्ही काय करणार आहात ना, हे खूप महत्वाचं आहे। म्हणूनच हसत हसत छाती भरून आणि मन राखून आजचा दिवस जगून घ्या, कारण हा दिवस फक्त तुमच्यासाठीच आलेला आहे। चला तर मग आजचा दिवस अप्रतिम बनवूया आणि मजा मस्ती करत करत लाईफ जगूयात। टेन्शन थोडेशा बाजूला ठेवा, टेन्शन खूप येतात आणि त्या टेन्शनवर आपण मात देखील करू शकतो, एवढी पॉवर तर आपल्यात आहे। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 फर्म आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प, या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता। अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, शनी शिंगणापूर येथील प्रसिद्ध शनेश्वर देवस्थानवर प्रशासक नियुक्तीस 9 महिन्यांचा कालावधी उलटला आहे आणि प्रशासक नियुक्तीनंतर देवस्थानच्या उत्पन्नात 48 कोटी रुपयाहून 63 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. प्रशासक नियुक्तीतून देवस्थानच्या कारभारात काही सुधारणा, सुसूत्रता, भाविकांसाठी काही सोयी सुविधा झाल्या तरी अजूनही अनेक प्रशासक यंत्रणा पुढे आहे. तर म्हणजे अशा प्रकारे श्री शनेश्वर देवस्थानच्या उत्पन्नात 15 कोटींची वाढ झाली आहे बरं का. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी प्रतीक्षा आव्हाड. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं आता जाणून घेऊयात काल म्हणजे 27 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.

नितीन गडकरी यांना मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी म्हणजे कालच परवानगी दिली आहे. आगामी 15 ऑगस्ट पर्यंत देशातील 24 राज्यांमधील 100 नवीन शहरांमध्ये 10 किलो वजनाचा हलका LPG कंपोजिट सिलेंडर उपलब्ध करून देणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेनं पारनेर तालुक्यात मोठी कारवाई करत 8,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीनं नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानं राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. तर मंडळी, हे होते काल म्हणजे 27 जुलै 2026 रोजी घडलेल्या महत्वपूर्ण घडामोडी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: सकाळचे 8:43 झालेत आणि नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षेचा समावेश आहे. खटल्यांना जलद निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणे यामध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणे अशा तरतुदीही यात केल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक रणनीती बैठक मंगल मिलन आज सकाळी संसद भवनात होणार आहे. आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी ही बैठक होत असते. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबरच विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. नीट यूजी परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले आणि इतर कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांनी घेतला आहे. बिहारच्या गृह विभागानं 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले सर्व FIR, फौजदारी तक्रारी आणि कारणे दाखवा नोटीसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे. या मुदतीपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांच्या संदर्भात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची त्वरित सुटका केली जाईल, तसंच त्या निश्चित वेळेपूर्वीच्या घटनांबाबत भविष्यात कोणतीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही अशी हमीही सरकारनं दिली आहे. आसामच्या गृह आणि राजकीय विभागानंही तिथल्या आंदोलनांच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले आहेत आणि आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध राज्यातील कोणत्याही पोलीस यंत्रणेकडून कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असं म्हटलं आहे. इनक्रेडिबल इंडिया अर्थात अतुलनीय भारत या प्रतिष्ठित ब्रँड अंतर्गत भारताला जागतिक पातळीवर पर्यटनासाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं एअर इंडियाशी सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली इथं या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताची जागतिक पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ करण्यासाठी एअर इंडियाचं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तृत जाळं आणि मंत्रालयाचे पर्यटन स्थळांच्या प्रचाराचे उपक्रम यांचा एकत्रित लाभ घेणे हा याचा उद्देश आहे. भारताच्या लोकशाही आणि विकासाच्या प्रवासात पंचायती राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रम आणि समर्थ पंचायत पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि आत्मनिर्भर पंचायतींच्या निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सिंह यांनी सांगितलं. समर्थ पंचायत पोर्टलमुळे कर आकारणी, देयके आणि पंचायत महसुलाचे निरीक्षण या प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होतील असंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एमव्ही ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील युक्रेनचे राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पॉलिश्चुक यांना पाचारण करून घेतलं. या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच मंत्रालयानं व्यापारी जहाजांवरील अशा हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. अशा कृतींमुळे निरपराध नागरी खलाशांचे प्राण धोक्यात येतात, अशा कृती अस्वीकार्य आहेत आणि त्या टाळल्याच पाहिजेत असं मंत्रालयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही आठवी भेट आहे. उभय नेते सर्व मुद्द्यांवर आणि प्रामुख्यानं इराणच्या मुद्द्यावर चर्चा करतील. आपली सुरक्षा निश्चित करून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांची भेट घेत असल्याचं नेतन्याहू यांनी नमूद केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल बीजिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्र मंत्री हुआ चुनयिंग यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील सहकार्य दृढ करणं आणि व्यापार तसंच आर्थिक संबंधांना आणखी चालना देण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतीय कार रेसर असलेल्या मुंबईच्या 21 आदित्य पटनायक याने गोल्ड व्हिओस चॅम्पियनशिप मलेशियाच्या तिसऱ्या फेरीतील स्पोर्टिंग क्लास जिंकून आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय कार रेसिंग विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा प्रसिद्ध सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅराशॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा एथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा एथलेटिक्समध्ये 20 पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शायला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली, मात्र 2.28 मीटरच्या उंचीसाठी केलेले त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या प्रकारात जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वेटलिफ्टर्स वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत शिल्पा शैला हिनेही कांस्य पदक मिळवलं. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या 75 वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्यामुळे भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघानं काल पुरुष आणि महिला अशा दोन्ही सांघिक प्रकारात 3-0 अशा दमदार विजयांसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडील राज्य राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचं अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्या देशामध्ये लवकरच प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरू होणार आहे बरं का। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं म्हणजेच आरबीआयनं 10 आणि 20 रुपयांच्या प्रत्येकी 1 अब्ज प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये आणण्याचा प्रस्ताव सादर केला असून केंद्र सरकारनं त्याला मान्यता दिली आहे। सुरुवातीला टप्प्यामध्ये काही विशिष्ट भागांमध्ये या नोटांची चाचणी घेतली जाईल आणि ही चाचणी यशस्वी झाल्यास त्या नियमित पणे चलनामध्ये आणण्यात येतील। तर म्हणजे अशा प्रकारे आता लवकरच प्लास्टिकच्या नोटा आपल्याकडे चलनात येणार आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प। महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन। अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भंडारदारा धरणानंतर ना आता निळवंडे धरणही पूर्ण क्षमतेनं भरल्यानं प्रवरा खोऱ्यात जलसमृद्धीचं चित्र निर्माण झालंय. आणि धरणाच्या पाणी साठ्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं रविवारी सायंकाळपासून निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात सुमारे 8500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. मंडई निळवंडे धरणाची एकूण साठवण क्षमता 8320 दशलक्ष घनफूट असून सोमवारी सकाळी धरण 95.32% भरलं होतं. भंडारदारा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्यानं दिवसभर निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ झालीय. आणि परिणामी पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आलाय. मंडई, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर महापालिकेनं केलेल्या शहरातील मालमत्तांच्या GIS सर्वेक्षणात म्हणजे मोजमापामध्ये तब्बल 42,000 मालमत्तांवर वाढीव बांधकाम, तर त्यापैकी 25% मालमत्तांचा वापर भाडेकरारानं होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आणि या संदर्भात महापालिकेनं करयोग्य मूल्याच्या नोटिसा बजावल्या असता सुमारे 9,000 मालमत्ता धारकांनी हरकती नोंदवल्यात, त्यावरील सुनावणीचं काम पूर्ण झालं आहे. आता महापालिका पुन्हा एकदा स्पॉट व्हिजिट करणार आहे आणि संबंधित मालमत्ता धारकांच्या शंकांचं निरसन झाल्यानंतरच शेवटचं करयोग्य मूल्य निर्धारित करण्यात येणार आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगरमध्ये वाढीव बांधकाम ऐरणीवर आहे आणि 42,000 मालमत्तांना नोटिसा देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 9,000 हरकती आहेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी सण उत्सव सुरू झालेले आहेत आणि आताच नुकतीच आपण आषाढी एकादशी अगदीच उत्साहात साजरा केली आहे. सगळे वारकरी पंढरपूरला गेले होते विठुरायांच्या दर्शनासाठी. आता सगळे आतुरतेनं वाट पाहत आहेत ते म्हणजे गणपती बाप्पांचे, कारण ते 10 दिवस हे खूप स्पेशल असतात. गणपती बाप्पा 10 दिवस आपल्या सोबत असतात, त्यामुळे हे 10 दिवस कसे जातात हे कळत नाही, पण वर्षभर आपण या 10 दिवसांची वाट पाहत असतो. असा हा गणपती बाप्पांचा उत्सव आता लवकरच येणार आहे, त्यासाठी अनेक जण तयारी करत आहेत. आणि हाच गणेश उत्सव जवळ येत असल्यानं गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामानंही वेग घेतला आहे आणि तयार मूर्तींवर रंगरंगोटीचं काम देखील करताना आता कारागीर दिसतात. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मंडई तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत एप्रिलमध्ये घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालाय. आणि इयत्ता चौथीचा 43.89% तर जिल्हा परिषदेचा 45.23% निकाल लागला आहे. खासगीचा 38.9% निकाल आहे. आणि सातवीचा सर्व व्यवस्थापनाचा 38.45, झेडपीचा 39.63%, तर खासगीचा 37.95% निकाल लागलाय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, चौथीसाठी सर्व व्यवस्थापनाच्या तब्बल 49,189 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. आणि त्यातील 47,848 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. त्यातील 1,341 विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. 20,999 विद्यार्थी पात्र ठरलेत. आणि 26,849 विद्यार्थ्यांना अपात्रतेला सामोरं जावं लागलंय. सातवीसाठी 24,884 विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. आणि त्यातील 24,007 जणांनी परीक्षा दिली. 877 जण परीक्षेला आलेच नाहीत. 9,230 पात्र ठरले तर 14,777 जणांना अपात्रतेला सामोरं जावं लागले. हा 38.45% निकाल लागलेला आहे. तर मंडई, हा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील निकाल आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, अहिल्यानगर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं ना सोमवारी म्हणजे कालच आपल्या अहिल्यानगर शहरातील कापड बाजारातील मोची गल्ली, गंज बाजार आणि घास गल्ली परिसरातील अतिक्रमण हटवली आहेत. यावेळी रस्त्यांवरील स्टॉल दुकानांसमोरील बोर्ड जाळ्या काढून टाकण्यात आल्यानं रस्ता मोकळा झालाय. पथकानं कारवाईत सातत्य ठेवावं अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. शहरातील सर्वाधिक मोठी बाजार पेठ असलेल्या कापड बाजार, मोची गल्ली, घास गल्ली, गंज बाजार आदी परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न गेली अनेक दिवसांपासून कायम आहे. आणि महापालिकेच्या पथकानं कारवाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होत आहे. अतिक्रमणांमुळे स्थानिक व्यापारी आणि ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. आणि सोमवारी आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ यांच्या पथकानं मोची गल्ली आणि गंज बाजार परिसरात रस्त्याला अडथळा ठरणार अतिक्रमण काढून टाकली आहेत. पण मंडई काय होतं, हे काढून टाकल्या जातात पण पुन्हा ती तिथेच येतात, त्यासाठी काय करावं लागणार आहे? तर ही जी अतिक्रमण करणारी आहेत या टपऱ्या किंवा बाहेर विक्रेते जे बसतात त्यांना योग्य मार्केट मिळवून देणं, योग्य जागा मिळवून देणं महत्वाचं आहे. काय वाटतंय नक्की कळवा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

0: मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आदर्श गाव हिवरे बाजार मध्ये 2010 साली भूजल प्रवाह बळकटी करण्यासाठी बोर ब्लास्टर टेक्निकचा वापर करण्यात आला होता. आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 30 गावं दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या भूवैज्ञानिकांनी घेतलाय. आणि यामुळे जलस्रोतांना बळकटी मिळणार आहे. 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर BTT तंत्रज्ञानाचा राज्यातील पहिला प्रयोग करंदी इथं रविवारी म्हणजे 27 तारखेला सुरू करण्यात आला. तर कदाचित त्यामुळे जलस्रोतांना बळकटी मिळेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, तरुणांची शक्ती एकवटली तर काय होऊ शकतं हे 25 जुलै 2026 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानं आपल्या लक्षात आलंय. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 9,11,490 जेनजी मतदार असून जिल्ह्याच्या राजकारणाला ते प्रभावित करू शकतात. त्यामुळे या मतदारांवरच आता आगामी राजकारणाची भिस्त राहण्याची शक्यता आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील तरुणाई दिल्लीतील जंतर मंतरवर एकवटली होती. नीट पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणावरून तरुणांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देण्यास भाग पाडलं. आणि या तरुणांच्या आंदोलनामुळे राजकीय पक्षासोबतच सर्वांनाच तरुणांच्या प्रश्नांवर लिहायला बोलायला भाग पाडलंय. आतापर्यंत राजकीय पक्ष निवडणुकीत जाती धर्माची राजकारण करत सत्ता मिळवत होते, परंतु आता जेनजीचा विचार करूनच राजकारण करावं लागणार आहे. आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरही ही पिढी जी आहे ती प्रभाव पाडू शकते. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानातून या

नमस्कार, मी पूजा रमेश वराडे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचं रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे ते साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सध्या ना गणपती बाप्पाच्या आगमनाची चांगलीच तयारी चालू आहे बरं का. सगळेजण वाट पाहत आहेत ते म्हणजे बाप्पांची, बाप्पा कधी घरी येत आहेत, आणि त्यासाठी जोरदार तयारी चालू झालेली आहे. मूर्तीकार जे आहेत ते बाप्पांच्या चांगल्या चांगल्या छान छान मूर्ती घडवत आहेत, त्यावर रंगकाम चालू आहे. तर तसंच दुसरीकडे वाद्यपथक जे आहेत जे बाप्पांसाठी वाजवतात ते देखील तयार झालेले आहेत. आणि तसंच आपल्या अहिल्यानगरमध्ये अनेक नावाजलेले ढोल पथक आहेत, आणि त्यातीलच श्री तालयोगी वाद्य पथकाला परदेशातील काही तरुणांनी भेट देऊन मराठी संस्कृतीतील ढोल ताशाबद्दल माहिती घेतली आहे, आणि दरवर्षी होणाऱ्या अनंत दर्शन या संकल्पनेला दाद देखील दिली आहे. त्याचबरोबर वाद्य पथकासमवेत ढोल वाजवण्याचा आनंद देखील त्यांनी घेतलाय. म्हणजे आपली परंपरा किती छान आहे बघा ना. बाहेरचे लोक येऊन शिकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतात, मग आपण का नाही करत. आपणही करायला पाहिजे. आपली संस्कृती परंपरा कशी पुढे टिकली जाईल हे खूप महत्वाचं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आजचा दिवस आहे जागतिक निसर्ग संवर्धन दिन. हा दिवस आपल्याला एक महत्वाची आठवण करून देतो. निसर्ग आपल्यासाठी किती काही करतो, पण आपण त्याच्यासाठी काय करतो हा प्रश्नचिन्हच बरं का. मित्रांनो, सकाळी उठल्यावर मिळणारी शुद्ध हवा, पावसाचे थेंब, झाडांची हिरवाई, पक्ष्यांचा गोड आवाज, नद्या, डोंगर, हे सगळं निसर्गानं आपल्याला दिलेलं अनमोल देणं आहे. या गोष्टींसाठी आपल्याला कधी पैसे मोजावे लागत नाहीत. पण जर आपण निसर्गाची काळजी घेतली नाही तर भविष्यात याच गोष्टी दुर्मिळ होऊ शकतात. आजच्या दिवशी एक छोटासा विचार करूया. घरासमोर एक झाड लावणं, पाणी वाचवणं, प्लास्टिकचा कमी वापर करणं, कचरा योग्य ठिकाणी टाकणं आणि आपल्या आसपास स्वच्छता ठेवणं, ही कामं खूप छोटी वाटतात, पण अशीच छोटी पावलं मिळून मोठा बदल घडवतात. आपण अनेकदा म्हणतो की पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून ठेवायचं आहे, तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी भेट कोणती असेल माहितीये का? तर स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवागार निसर्ग. लक्षात ठेवा, झाडं फक्त सावली देत नाहीत, ते आपल्याला श्वास देतात. नद्या फक्त वाहत नाहीत, त्या जीवन वाहून नेतात. आणि निसर्ग फक्त सुंदर दिसत नाही, तर तो आपल्याला जगायला शिकवतो. चला, आज जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया. मी निसर्गाची काळजी घेईन, एक झाड लावेन, पाणी वाचवेन आणि माझा परिसर स्वच्छ ठेवेन. कारण आज आपण निसर्ग वाचवला तर उद्या निसर्ग आपल्याला वाचवेल. याच सुंदर विचारासोबत आता मी तुमचा निरोप घेतेय. उद्या पुन्हा भेटूया सकाळी 7 वाजता नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, मस्तपैकी नवनवीन विषय मी घेऊन आली आहे तुम्हाला भेटायला, पण आपला शो सुरू करण्याआधी ऐकूयात हा पॉझिटिव्ह थॉट। मंडळी, स्त्री ही नेहमीच इतरांचे जग सावरणारी सहानुभूती असते, पण जेव्हा ती स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवते तेव्हा ती संपूर्ण जगाला दिशा देणारी शक्ती बनत असते। तर मंडळी, इतरांच्या अपेक्षांच्या चौकटीत स्वतःला बसवण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांची एक नवी चौकट तयार करा, कारण स्त्रीचं अस्तित्व हे कोणाच्या तरी आधारावरती नव्हे तर तिच्या स्वतःच्या आत्मविश्वासावरती उभं असतं। तर मंडळी, अनेकदा महिलांना त्याग किंवा सहनशीलता या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, परंतु हा विचार महिलांना त्याग करायला सांगण्याऐवजी स्वतःचं अस्तित्व आणि आत्मसन्मान ओळखण्याची प्रेरणा देतो। मंडळी, याच पॉझिटिव्ह विचारासह भेटूया थोड्याच वेळात, तोपर्यंत ऐका हे सुंदर असं गाणं आणि एन्जॉय करा। नवनवीन विषयांसोबत येते मी भेटायला तुम्हाला थोड्याच वेळात।

आमची कम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी एक अत्यंत सकारात्मक पाऊल उचलण्यात आलंय. पुरकाजी शहरामध्ये आधी हाय सेकंडरी शाळा नसल्यामुळं 10वीनंतर मुलींना प्रवासाचा त्रास सहन करत दुसऱ्या भागामध्ये जावं लागत होतं. मुलींची ही अडचण लक्षात घेऊन अपक्ष नगरपंचायत अध्यक्ष जहीर फारुकी यांनी शहरामध्ये पहिलं हाय सेकंडरी स्कूल उभारण्याचा निर्णय घेतलाय. या शाळेसाठी त्यांनी स्वतःची सुमारे 1.5 कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. आधुनिक शिक्षणासाठी या शाळेमध्ये फर्निचर, इंटरनेट आणि स्मार्ट बोर्डची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आता स्थानिक मुलींचा शिक्षणासाठीचा प्रवास टळलाय. यापूर्वी 2019 त्यांनी महिलांसाठी जिमची सुद्धा उभारणी केली होती. मंडळी, आज पॉझिटिव्ह थॉटसह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला मोठा प्रतिसाद मिळतोय. महसूल विभागानं राबवलेल्या 6 दिवसांच्या मोहिमेमध्ये तब्बल 3436 महिलांच्या नावे जमिनीची नोंद करून त्यांना अधिकृत शेतकरी दर्जा देण्यात आलाय. यामध्ये नागपूर विभागानं 1291 नोंदीसह राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 1067 महिलांच्या नावे जमिनीची नोंद झालेली आहे. अधिकृत शेतकरी दर्जा मिळाल्यामुळे आता महिलांना बँक कर्ज, सरकारी मदत आणि कायदेशीर हक्क मिळणं सोपं होणार आहे. याशिवाय या 6 दिवसांमध्ये राज्यभरातील 45 लाखांहून अधिक नागरिकांनी विविध महसुली सेवांचा थेट लाभ घेतलाय. या दरम्यान शेतरस्ते मोकळे करणं, स्वामित्व सनद वाटप आणि 7-12 अद्ययावत करण्याची प्रलंबित कामे सुद्धा वेगानं मार्गी लावली जातात. मंडळी, अशाच अपडेट्सह ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया अशाच नवनवीन गोष्टींसह एका छोट्याशा ब्रेक नंतर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: हे अंजनीचा सुता तुला रामा.

राम राज्य धन्य तुझी सेवा, तुझे भक्त आम ही

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार मंडळी गोष्टी, तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, चहा प्रेमी तर आपल्याकडे गल्लोगल्ली मिळतात बरं का, भेटतात आपल्याला. पण तुम्ही कधी चहामध्ये पाण्याऐवजी आणि साखरेऐवजी लोणी किंवा मीठ टाकल्याचं ऐकलंय का? हो, हे अगदी विचित्र जरी वाटत असलं ना तरी सुद्धा खरंय बरं का. आज आपण बोलतोय लडाखच्या प्रसिद्ध गुरगुर चहाबद्दल. लडाख मधील कडाक्याच्या थंडीमध्ये शरीराला ऊर्जा आणि ऊब मिळण्यासाठी हा पारंपरिक चहा बनवला जातो. यामध्ये चहा पावडर, दूध आणि पाण्यासोबत चक्क याकाचे किंवा गाईचे लोणी आणि चिमूटभर मीठ एकत्र करून एका लाकडी भांड्यामध्ये ढवळलं जातं. आता हे ढवळताना गुरगुर असा आवाज येतो आणि म्हणूनच याला गुरगुर चहा म्हणतात. इतकंच नाही तर यामध्ये भाजलेल्या जवाचं पीठ म्हणजे सत्तू मिसळून एक स्तंपा नावाचा अगदी अवघड शब्द बर का हा सुद्धा आणि एक छान पौष्टिक पदार्थ हा बनवला जातो. आणि सोबतच लडाखमध्ये सुक्या जर्दाळू पासून छंग आणि गुंतरांग नावाचे हलके पारंपरिक पेय तयार केले जातात जे की तिथल्या पर्यटकांमध्ये भलतेच प्रसिद्ध आहेत. मग मंडळी, पुढच्या वेळी जर लडाखला गेलात ना तुम्ही तर हा अनोखा गुरगुर चहा मात्र नक्की ट्राय करा आणि अशाच अनोख्या गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया अशाच नवनवीन विषयांसह एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या लाडक्या शो मध्ये. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, नेमबाजी मध्ये भारताची स्टार नेमनबाज ईशा सिंगनं इतिहास रचलाय. ISSF वर्ल्ड कप मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारामध्ये ईशानं सलग दुसऱ्या वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण पदक पटकावलंय. हँगझोऊ इथे सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये ईशा सिंगनं सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी करत 40 हिट्ससह सुवर्ण पदकावरती नाव कोरलंय. आणि याच प्रकारामध्ये भारताच्या 2 वेळा ऑलिम्पिक विजेता मनू भाकर हिनं एका कठीण शूट ऑफ लढतीमध्ये पुनरागमन करत 28 हिटसह कांस्य पदक मिळवलंय. यामुळे या स्पर्धेत भारताला डबल पॉडियम फिनिश मिळाले. या सुवर्ण पदकासह भारताची एकूण पदक संख्या आता 3 झाली आहे. पदक तालिकेमध्ये भारत सध्या चीन नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. आणि ही आपल्या भारतासाठी, आपल्या भारतवासियांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. अशाच अपडेट्सह व्हिडिओ मंडळी थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।

हॅलो, नमस्कार मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, घरातील स्त्री नेहमीच सर्वांची काळजी घेते, मग ती नोकरी करण्याची असो वा गृहिणी असो. पण जेव्हा ती स्वतः आजारी पडते तेव्हा तिच्या वेदना आणि थकवा अनेकदा दुर्लक्षित राहत असतात. आजाराच्या काळामध्ये घरच्या जबाबदाऱ्या निभावताना तिला कामापेक्षा जास्त गरज असते ती तिच्या कुटुंबाच्या सहकार्याची, आपुलकीची आणि दोन प्रेमाच्या शब्दांची. औषधांपेक्षा सुद्धा जवळच्या माणसांचा पाठिंबा तिला लवकर बरं होण्यास मदत करत असतो. आणि म्हणूनच घरातील स्त्री आजारी असताना तिच्याकडून कामाची अपेक्षा ठेवण्याऐवजी तिच्या आरोग्याची काळजी घ्या आणि मदतीचा हात पुढे करा. तिच्या आरोग्याची आणि समाधानाची काळजी घेणं ही प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. हे नक्की लक्षात ठेवा. आपल्या आईसाठी, कुटुंबातील स्त्रीसाठी थोडासा वेळ काढा आणि अशा नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोत्यांनो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, पावसाळ्यामध्ये अचानक येणारा पाऊस किंवा वाहतूक कोंडीमुळे प्रवास कठीण होऊ शकतो आणि त्यामुळे घरातून बाहेर पडताना तुमची बॅग ही एक आपत्कालीन सुरक्षा किट म्हणून नक्कीच तयार ठेवा. यासाठी मी तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहे. तर बॅगेत नेहमी घडीची छत्री किंवा रेनकोट ठेवा. मोबाईल आणि पैशांच्या सुरक्षेसाठी प्लास्टिक चेन पाऊच वापरा. ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये कपड्यांची एक जादा जोडी ठेवणं सुद्धा फायदेशीर ठरेल. त्याचसोबत पुराची स्थिती किंवा वाहतूक कोंडीमध्ये फोन बंद पडू नये म्हणून नेहमी फुल चार्ज झालेली पॉवर बँक सोबत ठेवा. त्याचसोबत डोके किंवा चेहरा पुसण्यासाठी छानपैकी लहान टॉवेल, तसंच संसर्गापासून बचावासाठी प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली सॉक्सची अतिरिक्त जोडी, सॅनिटायझर आणि टिश्यू पेपर सोबत ठेवा. पावसाळ्यामध्ये बाहेर पडताना या छोट्या गोष्टींची घेतलेली काळजी ही अनेक समस्यांपासून बचाव करू शकते. मंडळी, अशाच उपयुक्त विषयांसह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपल्यापैकी कित्येकांना जेवण झाल्यानंतर लगेच गरमागरम चहा प्यायची सवय असते, बरोबर? पण ही एक छोटीशी सवय तुमच्या आरोग्यावरती भारी पडू शकते, बरं का? जेवणासोबत किंवा जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास चहातील टॅनिनमुळे अन्नातील लोहाचे शोषण कमी होतं. यामुळे शरीरामध्ये रक्ताची आणि लोहाची कमतरता निर्माण होऊन अॅनिमियाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मित्र हो, चहाचा आनंद नक्की घ्या, पण जेवणानंतर किमान 1 ते 2 तासांचं तरी अंतर ठेवा. याचसोबत शरीरातील रक्ताचं प्रमाण चांगलं ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये पालक, मसूर, चणे आणि गुळ यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश नक्की करा. स्वतःची काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: हाय हॅलो नमस्कार मंडळी गोष्टी, तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, मुलींची सुरक्षितता हा आता केवळ एक पर्याय नसून जगण्यासाठीचं आवश्यक जीवन कौशल्य बनलेलं आहे. मुलींना फक्त शिक्षण देणं पुरेसं नाहीये, तर त्यांना सुरक्षित राहायला शिकवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेणं, धोका ओळखणं, चांगलं आणि वाईट स्पर्श समजणं आणि निर्भयपणे नाही म्हणायला शिकवणं हे प्राथमिक धडे प्रत्येक मुलीला दिले पाहिजेत. मुलींना स्वसंरक्षणाचे मूलभूत प्रशिक्षण द्या. प्रवासादरम्यान धोका वाटल्यास घाबरण्याऐवजी तत्काळ 112 वरती कॉल करा किंवा मदतीसाठी ओरडा. त्याचसोबत सेफ्टी अलार्म, शिट्टी, GPS, सक्षम घड्याळ आणि त्याचसोबत मोबाईलमधील आपत्कालीन फीचर्सचा योग्य वेळी वापर करायचा सराव करा. घरामध्ये मुलींशी दररोज मनमोकळेपणा संवाद साधा. तिच्यावरती विश्वास ठेवा आणि तिला भीतीशिवाय बोलू द्या. मुलगी दुसऱ्या शहरात राहत असल्यास तिच्या संपर्कामध्ये राहण्यासोबतच तिच्या सहकाऱ्यांचे आणि PG ऑपरेटरचे क्रमांक सुद्धा जवळ ठेवा. मंडळी, मुलींना आत्मविश्वासाची आणि सतर्कतेची शिदोरी द्या, जेणेकरून त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःचा बचाव करू शकतील. मंडळी, अशाच विचारांसह भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अर्चित देवधर. आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. सुंदर सुंदर अशी गाणी आपण ऐकलेली आहेत आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मंडळी, हा टॉपिक मला अजिबात आवडत नाही की बाबा मला तुमचा निरोप घ्यावा लागतोय, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या घडामोडी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्यात. पण असो, आपण उद्या पुन्हा भेटूयात नवनवीन विषयांसह ठीक सकाळी 11 वाजता. थोड्याच वेळात आरजे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. तर मंडळी, दैनंदिन असे जे कार्यक्रम आहे त्यांची मेजवानी तुम्ही घ्या, नवनवीन गाण्यांचा आस्वाद घ्या आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि हेच मगाशी वाजलेलं गाणं पुन्हा एकदा एन्जॉय करा आणि निरोगी राहा. बाय बाय, स्टे ट्यून्ड.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज आपल्या स्नेहालय परिवारातील काही हितचिंतकांचे वाढदिवस आहे. आज वाढदिवस आहे स्वाती झुंझुर यांचा. स्वातीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. स्वाती झुंझुरताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं स्वामी समर्थांचं गीत आपण ऐकणार आहोत. स्वातीताई, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकूया तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बैक नगर कर तुम्ही ऐकत रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मी आरजी वैशिले तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलेनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षम हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षम प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षम प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य शिस्त सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये नर्सिंग होम वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घेणाऱ्या ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110024483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110024483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90110011005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष गुण असतात. गरज असते ती फक्त योग्य संधीची, योग्य मार्गदर्शनाची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. अशीच एक सुवर्ण संधी घेऊन आले आहे स्नेहालय संचलित अनाम प्रेम संस्था आणि युथ फॉर जॉब. अस्थिव्यंग, मुगबधीर आणि अंध अशा 40-60% दिव्यांग असलेल्या 18-35 वयोगटातील मुला मुलींसाठी 30 दिवसाचे पूर्णपणे मोफत निवासी प्रशिक्षण आणि रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. या प्रशिक्षणामध्ये इंग्रजी बोलण्याचे कौशल्य, शिक्षणाचे मूलभूत प्रशिक्षण, ग्राहक सेवा प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, किरकोळ विक्री क्षेत्राचे प्रशिक्षण, मुलाखतीची तयारी आणि रोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कौशल्याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणाच्या शेवटच्या 10 दिवसात नोकरी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. प्रशिक्षणा दरम्यान 2 वेळचे जेवण आणि 2 वेळचा चहा नाश्ता पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. 10वी किंवा 12वी पास असो, नापास असो किंवा पुढील शिक्षण घेतलेले युवक युवती असोत, सर्व पात्र उमेदवार या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रशिक्षणाचे ठिकाण आहे अनाम प्रेम संस्था, निंबळक अहिल्यानगर. मंडळी, अधिक माहितीसाठी संपर्क साधा. संपर्क क्रमांक आहे 91-82-79-81. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 91-82-79-41-19. तर मित्रांनो, आयुष्य बदलण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही, पण जेव्हा अशी संधी तुमच्या दारात येते तेव्हा तिचा नक्की लाभ घ्या. आजच नाव नोंदवा, नवीन कौशल्य शिका आणि आत्मविश्वासाने रोजगाराच्या दिशेने पुढे चला. ही माहिती आपल्या परिसरातील गरजू दिव्यांग युवक युवतींपर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या एका प्रयत्नामुळे एखाद्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळू शकते. या संधीचा नक्की सर्वांनी लाभ घ्यावा. मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90-11-0-11-005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आजचा युवक उद्याचा समाजाचा आधारस्तंभ आहे. मार्गदर्शन, कौशल्य आणि संधी मिळाल्यास युवक स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे भविष्य बदलू शकतो. अशाच युवकांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्प कार्यरत आहे. मंडळी नावातच सगळं आहे. युवकांना घडवणे, त्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणे या प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, रोजगारभिमुख मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुणाची जडणघडण आणि विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाते. करिअर विषयक मार्गदर्शन देऊन स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी मदत केली जाते. युवा निर्माण प्रकल्प युवकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत आहे. त्यांना स्वतःच्या क्षमतांची ओळख करून देत समाजातील जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून युवा निर्माण प्रकल्प युवकांना रोजगार, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा युवक सक्षम होतो तेव्हाच कुटुंब सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले की समाज सक्षम बनतो. युवकांच्या स्वप्नांना दिशा देत त्यांच्या यशाच्या मार्गावर घेऊन जाण्याचे मोलाचे कार्य स्नेहालयाचा युवा निर्माण प्रकल्प करत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजीतवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: नगर कर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जुन शिले हे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत. कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. मंडळी दुपारी 2 वाजता पण ऐकणार आहोत. नगरकर दुपारी 2 वाजता पण ऐकणार आहोत संचित अहमदनगरचं हा कार्यक्रम. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक संशोधक स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ संचित अहमदनगरच्या मालिकेत त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचे पुनर्प्रसारण आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत भूषण देशमुख. त्याचबरोबर दुपारी 3 वाजता थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे आदी.
1: मंडळी सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु नगरकर. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम.
0: मंडळी जागतिक हिपेटायटिस दिनानिमित्त तर डॉक्टर सोनाली खांडरे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अनुजा मुळे. त्याचबरोबर रात्री 8 वाजता आपण ऐकणार आहोत श्यामची आई भाग 15. अभिवाचक स्वर आहे माणुसकीची शाळा दूत शिवाजी नाईकवाडी. त्याचबरोबर रात्री 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम सादर करत आहे श्रीकृष्ण कुलकर्णी.
1: स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. आजचे पाहुणे आहेत अहमदनगर जिल्हा वाचनालय आणि हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: रसिक हो नमस्कार. महाराष्ट्रातलं सर्वात जुनं सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालय अहमदनगर शहरात आहे. अहमदनगर जिल्हा वाचनालय हे त्याचं सध्याचं नाव. चितळे रस्त्यावरच्या या ग्रंथालयाची इमारतही ऐतिहासिक काळातली आहे. 100 वर्षांपूर्वीचे अनेक ग्रंथ या वास्तूनं सांभाळून ठेवले आहेत. मंडळी, आज आपण संवाद साधणार आहोत जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांच्याशी. प्राध्यापक मोडक सर नगरच्या हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचेही अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे वाचनालयाप्रमाणेच या संस्थेनंही 100 ओलांडली आहे. अहमदनगर शहराच्या 500 वर्षांच्या वाटचालीत या दोन्ही संस्थांचं योगदान फार मोलाचं आहे. प्राध्यापक मोडक सरांकडून आपण या दोन्ही संस्थांची वाटचाल जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. सर, आपण सुरुवात करूयात जिल्हा वाचनालयापासून. चितळे रस्त्यावर जिल्हा वाचनालयाची इमारत आहे. आता जवळजवळ 185 वर्ष या संस्थेला होतील. तेव्हापासून नगरकरांना वाचनाची आवड, वाचनाचा व्यासंग जपण्यासाठी जिल्हा वाचनालयाचं फार मोठं योगदान आहे. या संस्थेची सुरुवात कशी झाली?
2: 1838 अहमदनगर जिल्हा वाचनालयाची स्थापना झाली. कॅप्टन पी टी फ्रेंच म्हणून इंग्लिश काळामध्ये त्यांनी नगरमध्ये वाचन संस्कृतीच्या डेव्हलपमेंटसाठी ही लायब्ररी स्थापन केली. त्याला सिटी लायब्ररी असं म्हणत,
1: सिटी म्हणजे शहरासाठी म्हणून.
2: आणि मग नंतर सिटी लायब्ररीचं रूपांतर हळूहळू अहमदनगर वाचनालय आणि मग अहमदनगर जिल्हा वाचनालय असं झालं. महाराष्ट्रातलं सर्वात जुनं वाचनालय म्हणून आपलं अहमदनगर जिल्हा वाचनालय आहे. त्यामुळे या वाचनालयानं नगरकरांच्या वाचनासाठी तर भरपूर काय म्हणतात तसा प्रयत्न केलेला आहे. त्यांना चांगली चांगली पुस्तकं, चांगले चांगले रेफरन्सेस मिळावेत या दृष्टीनं अनेक पुस्तकांचा संग्रह आपल्या लायब्ररीला आहे. जवळजवळ 1 लाखाहून जास्त पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. आणि मागेल त्याला हवं ते पुस्तक मिळावं या दृष्टीनं आमचा नेहमी प्रयत्न असतो.
1: प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते.
2: एक्झॅक्टली.
1: कोणाला ऐतिहासिक आवडेल,
2: विविध क्षेत्रातलं वाचन वेगवेगळ्या व्यक्तींना आवडतं. ज्याला जे आवडतं त्या क्षेत्रातलं पुस्तक त्याला मिळालंच पाहिजे असा आमचा अट्टहास असतो. म्हणजे आम्ही प्रयत्न तो करतो की बा कोणाही वाचकाला त्याला हवं असलेलं पुस्तक आपल्या लायब्ररीत मिळालं नाही असं कधी होऊ नये या दृष्टीनं आमचा नेहमी प्रयत्न.
1: आपली आता 3 मजली वास्तू आहे. तळमजला जो आहे तोही अतिशय नगरच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला साजेसा असा आहे.
2: बरोबर.
1: वरच्या मजल्यावर आपलं वाचनालय आहे, मुक्तद्वार, जिथे वर्तमानपत्र किंवा आपण म्हणूया
2: बाल विभाग आहे.
1: मुलांसाठी एक कक्ष आहे आणि सगळ्यात
2: वरती आपलं सभागृह,
1: लोकमान्य सभागृह आहे. कशा प्रकारे ग्रंथालयाचं वाचनालयाचं कामकाज चालतं?
2: आपलं वाचनालयाचं कामकाजाच्या दृष्टीनं आम्ही वेगवेगळ्या कमिटीज केलेल्या आहेत. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम समिती वेगळी आहे, पुस्तकाची समिती वेगळी आहे. वर्षातनं कमीत कमी 2 वेळा आम्ही, कदाचित 3 वेळा देखील खरेदी होते. ही खरेदी करताना आम्ही आमच्या त्या कमिटीमधले लोक खास पुण्याला जातात आणि पुण्याच्या प्रकाशन संस्थांशी संपर्क करून जेणेकरून किमतीमध्ये देखील फायदा व्हावा या दृष्टीनं आमचा तो प्रयत्न असतो. तिथून पुस्तकं आम्ही आणतो. त्यासाठी इथले जे वाचक आहेत त्यांना कोणती पुस्तकं हवी आहेत ते अगोदर पाहतो.
3: वाचकांची आवडीनिवडी,
2: वाचकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन नवीन पुस्तकांची खरेदी केली जाते. सुरुवातीला आमची लायब्ररी खूप काय म्हणतात तशी अप्रगत अवस्थेमध्ये होती, पण जशी आम्ही आल्यापासून त्यामध्ये अनेक बदल घडवून आणले, म्हणजे नूतनीकरण केलं आम्ही लायब्ररीचं. आणि आता सध्याचा जो लुक आहे तो आता आम्ही आल्यापासून जे बदल घडले त्याचं परिपाक तो आहे.
3: म्हणजे कॉम्प्युटर आले,
2: कॉम्प्युटराइज लायब्ररी झाली, बार कोडिंग झालं, प्रत्येक पुस्तकाला आता आमच्याकडे बार कोडिंग आहे. आणि त्यामुळे एखादा पाहुणा आला आणि त्यांनी सांगितलं की हे पुस्तक आपल्याकडे आहे का, तर आपण एक किओस्क बसवलाय, तिथं ते पुस्तक टाकलं की ते पुस्तक आमचा कर्मचारी वर्ग जो आहे तो विदिन 2 मिनिट्स त्यांना आणून देत.
3: लेखकाचं नाव असेल,
2: लेखकाचं नाव किंवा पुस्तकाचं नाव,
3: त्याच्यावर
2: 2 मिनिटाच्या आतमध्ये ते पुस्तक त्या वाचकाच्या हातामध्ये पडत. एवढी आम्ही वेळही वाचतो. आणि या सगळ्या कॉम्प्युटरायझेशन मध्ये आम्हाला अनिल भैया राठोड आमदार यांची खूप मदत झाली. आता त्यांचे चिरंजीव विक्रम राठोडच प्रमुख कार्यवाह आहेत लायब्ररीचे. आणि एकंदरीतच लायब्ररी प्रगतीपथावर आहे. मला सांगायला आनंद वाटेल की आपल्या लायब्ररीतली जी दुर्मिळ पुस्तकं होती किंवा आहेत आता, तर या दुर्मिळ पुस्तकांचं डिजिटायझेशनचं कामही आपण सुरू केलंय.
3: अरे वा.
2: आणि त्यासाठी पुण्यातली एक पुणे नगर वाचन मंदिर जी संस्था आहे त्या संस्थेला आणि आपण अशा कोलॅबोरेशन मध्ये आपण ते करून घेतो आहोत. जवळजवळ 200 पुस्तकांचं डिजिटायझेशन ऑलरेडी झालंय आणि आता 1-2 दिवसांपूर्वीच ते येऊन गेले लोक आणि परत काही पुस्तकं त्यांनी डिजिटायझेशन साठी नेलेली आहे. इतकी जुनी पुस्तकं आपल्या लायब्ररीत उपलब्ध आहे की माझ्या माहितीनुसार फार क्वचित लायब्ररीज मध्ये एवढी दुर्मिळ पुस्तकं असते.
3: साधारण मला राज्यघटना पण आपल्याकडे अतिशय दुर्मिळ.
2: हो, राज्यघटना ही आपली काही त्यातले जे आहेत म्हणजे
3: सभासद जे घटना,
2: त्यांच्या स्वतःच्या सहीचे आपल्याकडे ती राज्यघटना आहे.
1: मोडक सर, शिक्षण मीमांसा, शुकनीती, हिंदुस्तानची राज्यव्यवस्था व लोकस्थिती, हिंदुस्तानचा संक्षिप्त इतिहास यासारखे अनेक महत्वाचे आणि 100 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले ग्रंथ आपल्या जिल्हा वाचनालयात आहेत.
3: आणखीन कुठली पुस्तकं आहेत सर की जी आपल्याकडेच फक्त बघायला मिळतील अशी?
2: अनेक पुस्तकं आहेत सर, अशा प्रकारची पुस्तकं आहेत की जी काही पुण्यातले लोक आपल्या लायब्ररीमध्ये येऊन पुण्यात उपलब्ध नाही पण आपल्या लायब्ररीमध्ये आहेत.
3: मला अशी पुस्तक जेव्हा शिळा प्रेस होती म्हणजे दगडावर छपाई चालायची तेव्हाच्या पण काही प्रती आपल्याकडे पाहायला मिळतात. आणि आपल्याकडे सगळ्या भाषा पण आहेत, म्हणजे मराठी, हिंदी आहे, इंग्रजीचा फार मोठा संग्रह आहे.
2: बरोबर.
3: त्यामुळे एवढा दुर्मिळ आणि एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तक असलेलं ग्रंथालय
2: कदाचित आपलंच
3: मोठं असणार.
2: राईट सर.
3: सर, ही संस्था मोठी करण्यामध्ये तुमच्या आधी अनेक अध्यक्षांचा पण मोठा सहभाग असणार.
2: निश्चित निश्चित.
3: कोण कोण अध्यक्ष होऊन गेले आणि काय काय?
2: तुम्हाला सांगतो, साथी राम दसरे होते.
3: बरं.
2: आमच्या मेधाताई काळे अध्यक्ष होते.
3: हो.
2: डॉक्टर श्रीराम रानडे अध्यक्ष होते.
3: बरं.
2: या सगळ्यांनी खरोखर लायब्ररीच्या विकासासाठी फार मोठा त्याग त्यांनी केलेला आहे. आणि त्या पावलावर पाऊल म्हणतात तसं आता आम्ही जी आमची नवीन टीम आहे त्याचं श्रेय मी एकटा अजिबात घेऊ इच्छित नाही की आम्ही सगळे मिळूनच हा विकासाचा जो कार्यक्रम हाती घेतलाय. आमचे सगळे सहकारी जे आहेत त्यांना एक गोष्ट माहितीये की मोडक सर जे करतील ते योग्यच करतील आणि त्यामुळे त्या सगळ्यांचा मला इतका भरघोस असा पाठिंबा असतो की मी तुम्हाला आता सांगायला हरकत नाही. कालच एक आर्किटेक्ट आमचे माझा विद्यार्थीच होतो, त्यांना मी सगळी माहिती दिली होती या लायब्ररी संदर्भात आणि आता त्या लायब्ररीला आणखीन आधुनिक कसं करता येईल, नवीन बांधकाम वगैरे करून काय काय आणखीन करता येईल या दृष्टीनं आम्ही काल प्रयत्न करत होतो. आणि त्या मीटिंग मध्ये विक्रम राठोड, अनंत देसाई, मी असे आम्ही तिघं चौघं. तर विक्रम राठोड काही काम असल्यामुळे ते जायला निघाले पण जाताना ते हे सांगून गेले की सर तुम्ही ते पाहून घ्या काय करायचं, ते तुम्ही जे म्हणाल त्याप्रमाणे आपण करू. एवढा विश्वास माझ्यावरती आहे.
3: वेबसाईट किंवा आणखीन काही आधुनिक
2: आपली आता वेबसाईट आहे, त्याचप्रमाणे आपण कॉम्प्युटरायझेशन तर आपलं बऱ्याच वर्षांपूर्वीच झालेलं आहे. किओस्क आपण नवीनच बसवलेले आहेत. लायब्ररीच्या आता आमचा जो मीटिंग कक्ष आहे तो खूप आम्हाला कमी पडतो, लहान आहे खूप तो. त्यामुळे आता हे नवीन आम्ही जे करणार आहोत नूतनीकरण आणखीन पुढचं, तर त्यामध्ये या सगळ्या सोयी आम्ही करून घेणार आहोत. अभ्यासिका करण्याचा मानस आमचा आहे की अनेक विद्यार्थ्यांना शांततेत अभ्यास करणं हे नगरमध्ये फार दुरापास्त झालेलं आहे. तर नगरमध्ये सार्वजनिक कार्यक्रम इतके असतात आणि ते म्हटलं की मग ढोल ताशे सगळ्यामुळं सगळ्या शांतता बिघडून जाते. मुलांना आयएएस परीक्षा द्यायच्या असतात, मुलांना तुमचे यूपीएससी आहे, एमपीएससी आहे, पण कुठं त्यांना शांतता लाभत नाही. आणि म्हणून आमच्या लायब्ररीत आमचा एक तो एक प्रयत्न आता आहे
3: की
2: चांगली अभ्यासिका देण्याचा एक प्रयत्न आहे. लायब्ररीमध्ये आम्ही नवीन पुस्तकांचं ते मी तुम्हाला सांगितलं,
3: चांगल्या प्रकारची कपाट पण करून घेतली आहेत आता कमी जागेमध्ये.
2: एक्झॅक्टली,
3: जास्त पुस्तक
2: म्हणजे स्लायडिंग रॅक्सचा जो प्रकल्प होता त्या स्लायडिंग रॅक्सच्या प्रकल्पामध्ये जवळजवळ 8-1 लाखाची त्याचा खर्च होता. आणि 8-1 लाख रुपये लायब्ररीकडे होते, पण हे 8 लाख रुपये जर खर्च केले तर पुन्हा लायब्ररीकडे काही राहिलं नसतं. म्हणून आम्ही सर्वांनी असा प्रयत्न केला की जर कोणी डोनर आपल्याला मिळाले तर मग आपलं काम सोपं होईल. आणि म्हणून मला सांगायला आनंद वाटतो आणि अभिमान पण वाटतो की या संदर्भात मी आणि आमचे काही डायरेक्टर्स असे आम्ही नरेंद्र फिरोदियांना भेटायला गेलो होतो. आणि नरेंद्र फिरोदियांबरोबर आम्ही नरेंद्र फिरोदिया हे देखील माझे विद्यार्थीच तर त्यांच्याशी आम्ही 10 मिनिटं हार्डली बोललो असू. आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्हाला किती साधारण लागणार आहेत त्याप्रमाणे मला सांगा आणि आमच्यातर्फे तुम्हाला आम्ही ती देणगी देऊ. त्यामुळं त्या स्लायडिंग रॅक्सची पूर्ण रक्कम आम्हाला त्यांनी दिली. आणि आज सार्वजनिक वाचनालयांमध्ये फार थोड्या ठिकाणी असे स्लायडिंग रॅक्स असतील की जे आपल्या लायब्ररीमध्ये आहेत. त्यामुळे एकतर जागेची बचत झालीच झाली, अनेक पुस्तकांचं स्टोरेज तिथं करता आलं आणि स्टोरेज केलेली पुस्तकं सेफ राहू लागली.
3: धूळ पसत नाही,
2: धूळ नाही, वाळवी नाही, कीटक नाही, सगळं एकदम स्वच्छ आणि छान अशी ती पुस्तकं राहू शकतात.
3: तर पुस्तकं सांभाळणं हा एक फार मोठा व्याप असतो. तुमच्याकडे तर 100-150 वर्षापूर्वीची पण पुस्तकं आहेत, तर त्यासाठी काही वेगळी प्रक्रिया किंवा काळजी आपण काही घेतो का?
2: आम्ही काय करतो, साधारण 1-1.5 वर्षानंतर एकदा सगळे ते कीटकनाशक वगैरे मारून आपले लायब्ररीचे सभासद आढावा म्हणून जे आहेत त्यांचं ते पेस्ट कंट्रोलचं सगळं हे आहे व्यवसाय त्यांचा, तर त्यांच्याकडूनच आपण ते सगळं पेस्ट कंट्रोल करून घेतो.
3: पुस्तकांचं जतन ही पण
2: हो फार महत्वाचं आहे, ते फार महत्वाचं.
3: कारण एकदा ते पुस्तक नष्ट झालं काळ सगळं सर. एक सांस्कृतिक केंद्र म्हणून वाचनालयाकडे लोक बघत असतात. ग्रंथालय वाचनालय जेवढं समृद्ध असेल, जेवढे वाचक असतील, तेवढ्या गावामधल्या ऍक्टिव्हिटीज पण वाढत असतात. जिल्हा वाचनालय पण व्याख्यानमाला आयोजित करतं, स्पर्धा आयोजित करतं. कोणकोणते उपक्रम आपण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये घेतो?
2: आपल्या जिल्हा वाचनालयातर्फे आपण चित्रकला स्पर्धा घेतो. आणि आपली चित्रकला स्पर्धा ही इतकी नावाजलेली आहे की सुमारे 1000 विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतात.
3: अरे वा.
2: त्यातली चांगली चांगली चित्रांचं आपण प्रदर्शन पण लावतो आपल्या लोकमान्य टिळक सभागृहामध्ये. त्यानंतर व्याख्यानमाला आपली तर प्रसिद्ध आहेच, कमीत कमी 4 व्याख्यानं आपण आयोजित करत असतो. हे व्याख्याते बहुतेक आम्ही नगरच्या बाहेरचे पण मागवतो, म्हणजे कॉन्टॅक्ट करतो, नावाजलेली असे व्याख्याते. आणि नगरमध्ये पण जे असतील चांगले व्याख्याते त्यांच्यातलेही म्हणजे स्थानिकांना पण एक हे मिळालं पाहिजे व्यासपीठ. आणि जे नगरकर काही गोष्टींपासून वंचित राहतात तसे, तर त्यांच्यासाठी हे बाहेरचे व्याख्याते पण आपण बोलवत असतो. आपल्याकडं अगदी तमा मिराजदार वगैरे पासूनचे सगळे गाजलेले असे व्याख्याते
3: येऊन आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. आणि सर जो सभागृह आहे वाचनालयाचा तळ आहे लोकमान्य टिळकांचा, तोही लोकमान्य टिळकांचे नातू
2: हो
3: मला वाटतं जयंतराव टिळकांनी तो भेट दिलेला आहे.
2: बरोबर.
3: तिथे पण वर्षभर काहीतरी कार्यक्रम सुरू असतात.
2: चालूच असतात. म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की हे जे लोकमान्य टिळक सभागृह आमचं आहे त्याची फार जुनं झालं होतं ते. म्हणजे सिलिंग असो खिडक्या असोत आम्ही त्याचं नूतनीकरण केलं आणि नूतनीकरणानंतर तिथे अनेक चांगले चांगले कार्यक्रम घडून येऊ लागले आणि लोकांना म्हणजे विशेषतः नगर शहर सेंट्रल भाग जो आहे मध्यवर्ती भागामध्ये असं उपलब्धच नाहीये कुठलं आहे त्यामुळे मग पुस्तकांचं प्रदर्शन असो व्याख्यान असोत हे सगळं आपण आता तिथे करतो. म्हणजे आता मध्यंतरी आपले अहमदनगर साहित्य परिषदचा विभाग जो आहे नगरचा
3: मसापचा
2: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेनी आपल्या लोकमान्य टिळक सभागृहामध्ये 2-3 कार्यक्रम घेतले.
3: अरे वा.
2: आणि खूप छान ते कार्यक्रम होतात लोकांनाही म्हणजे मध्यवर्ती भागातल्या लोकांना सोयीचं होतं.
3: घरगुती टच येतो त्या कार्यक्रमाला. म्हणजे अगदी
2: एक्झॅक्टली
3: सभागृहात लांब कुठेतरी वक्ता बसलेला असतो स्क्रीन लावलेले इथे मात्र अगदी समोरासमोर आपण बसलो असा एक फील येतो. आपल्याकडे दिवाळी अंक पण आपण मोठ्या संख्येने घेत असतो.
2: दिवाळी अंक दिवाळी अंक हे तर आपल्या लायब्ररीचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. गेली अनेक वर्ष आपण नगरकरांना हे दिवाळी अंक उपलब्ध करून देतो आणि सुमारे 200 दिवाळी अंक त्याचे 400 अंक म्हणजे हा प्रति या आपण उपलब्ध करून देतो. आपल्या सावेळी वाचनालयात पण आपण ते करतो. आपला सावेळी वाचनालय हा एक विभाग आहे. त्या सावेळी वाचनालयाची नवीन इमारत आता आपली झालानी हॉस्पिटलच्या बॅक साईडला आपण उभी करतोय. म्हणजे लवकरच आपलं सावेळी वाचनालय देखील स्वतःच्या वास्तूमध्ये जाईल. ही एक आपल्या दृष्टीनं खूप मोठी उपलब्धी आहे. त्यासाठी आपल्याला महानगरपालिका आमदार संग्राम जगताप या लोकांनी खूप मदत केली आणि जवळजवळ 14,000 स्क्वेअर फूटचा भूखंड आपल्याला उपलब्ध करून दिला आणि तिथे आता बांधकाम सुरू केलेलं आहे. 2 स्लॅब्स झालेले आहेत. मी आता फक्त इंटेरियर प्लॅस्टर वगैरे काम चालू आहे.
3: सावेडीमध्ये मोठ्या संख्येने आपले वाचक जवळ पडेल.
2: अगदी. त्यांना एक आता प्रशस्त आणि सुंदर असं वाचनालय उपलब्ध होईल.
3: आणि आता पार्किंगचा एक फार मोठा प्रश्न असतो ना.
2: हो, खूप अवघड विषय असतो. पण हे कसं सावेडीतली अशी मोठी जागा आहे त्यामुळे पार्किंगचाही प्रश्न येणार नाही. ज्याला आपण प्रसन्न वातावरणामध्ये हवं ते पुस्तक मिळणं त्याचं वाचन करणं वगैरे त्यांना तिथे करता येईल.
3: सर खरं म्हणजे आता ग्रंथालय वाचनालयांची संख्या वाढली आहे. सरकारकडून आता अनुदान मिळतं. लेखक वाढत आहेत. दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची संख्या पण मोठ्या प्रमाणात असते. हे एकीकडे असताना दुसरीकडे जो वाचक हा एक महत्वाचा घटक असतो. वाचक नसेल तर या सगळ्यांना काही अर्थ नाही. तो मात्र थोडाफार दुसरीकडे वळताना दिसतोय. सोशल मीडिया असेल
2: किंवा
3: आणखीन काही घटक असतील तर वाचणारी मंडळी आता पूर्वीसारखी निष्ठेने येतात ग्रंथालयामध्ये वाचनालयामध्ये
2: येतात. आणि आपल्या नगर जिल्हा वाचनालयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे जे जुने वाचक आहेत आपले
3: हो
2: ते इतके चिकित्सक आणि असे आहेत
3: बर
2: की ते येणार हवं ते पुस्तक घेऊन जाणार नाही मिळालं तर अगदी नेमकं त्यावेळेला कुठे बाहेर गेलं असलं तर ते तिथे लगेच त्याची नोंद करायला सांगणार आलं की माझ्यासाठी ठेवून द्या म्हणून सांगणार. अशा प्रकारचे वाचक देखील खूप आहेत आणि नवीन वाचक सुद्धा वाढत आहेत सर. म्हणजे मी तुम्हाला नक्की सांगेन की या मीडियाने जसं सगळं अतिक्रमण केलंय आणि तरुण मुलं म्हणा किंवा सध्याची एकंदरीतच सगळी मंडळी ही त्या व्हॉट्सअप बघा त्याच्यात वेळ घालवणार
3: किंवा
2: फेसबुकमध्ये जाणार वेळ पण हे सुरू असतानाच त्यांना पुस्तक वाचायचं एक एक पान उलटून
3: ते समाधान
2: त्या याच्यामध्ये काही मिळत नाही आणि नवीन पुस्तकाचा जो वास असतो ना आपण म्हणतो तो त्यांना त्यात मीडियामधनं मिळू शकत नाही. तर म्हणून अनेक वाचक आकृष्ट होत आहेत पुन्हा पुस्तक संस्कृतीकडे.
3: आणि मुलांमध्ये पण ही वाचनाची आवड रुजावी यासाठी शाळा प्रयत्न करत असतात, पालक नवीन पुस्तक आणून देत असतात.
2: बरोबर.
3: पण ग्रंथालयाच्या वतीने पण देखील व्यापक प्रयत्न.
2: आपण काय करतो सर, बाल विभाग आपला आहेच, आपली व्याख्यानमाला होते, त्यावेळेला आपण वेगवेगळ्या ज्या स्पर्धा घेतो त्या स्पर्धेच्या निमित्तानं बाल वाचकांना आपण मोफत सभासदत्व देतो.
3: अरे वा,
2: की जेणेकरून लहान मुलांनी देखील या वाचन संस्कृतीमध्ये सामील व्हावं. कारण आज बाल जर वाचक चांगले झाले तरच पुढे ती मंडळी चांगले वाचक होऊ शकते.
3: अगदी बरोबर.
2: या दृष्टीनं तो प्रयत्न असतो आमचा.
3: नगरमध्ये सर अनेक लेखक कवी पण आहेत आणि ते सगळे वाचनालयाशी जोडलेले असतात. म्हणजे मला वाटतं वसंत दीक्षित सर उत्तम कवी होते, ते वाचनालयाचे
2: आपले आत्ताचे आमचे डायरेक्टर देखील उत्तम कवी आहेत, चंद्रकांत पालवे.
3: बाहेरगावचे पण अनेक लेखक कवी मुद्दाम वाचनालयाला ग्रंथालयाला भेट द्यायला येतात की आपली पुस्तकं आहेत का.
2: अगदी अगदी बरोबर.
3: असे काही आठवणीत आहेत तुमच्यात की आपल्याकडे येऊन गेलेले?
2: तुम्हाला सांगतो, काही पुण्याची मंडळी इथे आली होती, त्याच्यामध्ये ते एक लहान मुलांची चित्र काढणारा किंवा त्याच्या
3: सिद्ध फडणीस वगैरे.
2: हा, सिद्ध फडणीस आणि नंतर आणखीन एक दोन नाव होती.
3: बरोबर.
2: आणि ती मंडळी नगरमध्ये वाचनालयाला भेट दिली, त्यांनी त्यांची पुस्तकं पाहिली, तर ती सगळी मंडळी इतकी प्रभावित होऊन गेली की त्यांनी त्यांची त्या पुस्तकांवरती त्यांच्या सह्या केल्या की आपली पुस्तक
3: सगळ्यात जुनं वाचनालय,
2: त्या वाचनालयात आपली पुस्तकं आहेत याचा आनंद अगदी काय म्हणतात तसा जाणवत होत.
3: आपल्याकडे शब्बीरभाई शेख यांच्यासारखी मंडळी की ज्यांनी जिल्ह्याची एक लेखक
2: सूची केलेली आहे,
3: सूची केलेली आहे. अशा प्रकारे खरं वाचनालयात पण एखादं वेगळं कपाट किंवा वेगळं दालन स्थानिक लेखक कवींसाठी.
2: आपल्याकडे असं आता आज तर एक्झिस्टिंग नाहीये, पण शब्बीर शेखही आपल्या वाचनालयात नेहमी येत असतात, पालवे साहेबही येत असतात, चंद्रकांत पालवेंचं ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कवितांचे कार्यक्रम वगैरे सुद्धा काही वेळेला आयोजित करत असतो. मी स्वतः महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उपाध्यक्ष म्हणूनही सध्या काम करतोय.
3: आपण एक संदर्भ सेवा पण देतो, कुणाला जर काही पुस्तकातले उतार आहे किंवा माहिती हवी असेल
2: अगदी
3: ती सेवा पण आपण
2: उपलब्ध आहे.
3: अभ्यासकांना संशोधकांना ती मिळू शकते. अनेक जण एमफिल करतात, पीएचडी करतात,
2: त्यासाठी आपल्याकडे झेरॉक्स मशीन आहे. कुणाला जर काही रेफरन्सेस पाहिजे असतील तर आपण ती लगेच काढून त्यांना उपलब्ध करू शकतो.
3: फारच छान सर. जसे तुम्ही जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष आहात, तसंच अहमदनगर मधलं 100 ओलांडलेलं हिंद सेवा मंडळ, एक मोठं शिक्षणाचं जाळं हिंद सेवा मंडळाने विणलेलं आहे, या संस्थेचे पण तुम्ही अध्यक्ष आहात आणि हजारो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून आता
2: मोठ्या
3: पदांवर पोहोचलेले आहेत, देशात विदेशात चांगल्या पदांवर ते काम करतात. हिंद सेवा मंडळाची स्थापना कशी झाली?
2: हिंद सेवा मंडळाच्या स्थापनेमध्ये पहिली सुरुवात जी झाली ती बोरकरांनी केली,
3: बुवासाहेब बोरकर.
2: आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये मग नंतर डॉक्टर रानडे होते, हतवळणे सर होते, सारडा कंपनी होती, झुंबरलाल सारडा वगैरे लोकांनी देखील या हिंद सेवा मंडळाच्या कामकाजामध्ये खूप मोठं कामगिरी बजावलेली आहे. आपल्या हिंद सेवा मंडळाचा सध्या विस्तार नगर शहर, श्रीरामपूर, अकोले आणि मिरजगाव अशा 4 ठिकाणी आहे. नगर शहरामध्ये आपलं प्रेमराज सारडा कॉलेज आहे, त्याशिवाय आपले दादा चौधरी विद्यालय आहे, मराठी शाळा आहेत, मेहर इंग्लिश स्कूल आहे, भाई सत्ता नाईट स्कूल म्हणून पण आपण चालवतो. म्हणजे दिवसभर काम कष्ट करून
3: नोकरी करून
2: ज्यांना शिक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी ते नाईट स्कूल खूप उपयोगी आहे. आणि त्या आपलं नाईट स्कूल जे आहे भाई सत्ता नाईट हायस्कूल, त्या नाईट स्कूलमध्ये जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ सगळ्या महाराष्ट्रातली जी नाईट स्कूल्स आहेत त्यांच्या तुलनेनं सगळ्यात चांगली आहे. ते एक फार
3: महत्वाचं,
2: आपला निकालही छान असतो. सारडा कॉलेजमध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण उपलब्ध आहे. 12वी 11वी साठी प्रवेशासाठी आपल्याकडे झुंबड उडालेली असते. 11वी प्रवेशाला आपल्याकडे खूप डिमांड असते. मी आपल्याला शेवटी प्रवेश शिल्लक नाही असं सांगावं वाटतं. आपल्या प्रेमराज साडा महाविद्यालयाचं नॅक परीक्षण पण झालं आणि सांगायला आनंद वाटतो की आपल्याला बी प्लस हा दर्जा यांना मिळालेला आहे. काय होतं, नॅक जर झालं नाही तर आपल्याला नवे अभ्यासक्रम किंवा ग्रँट या सगळ्या बंद झाल्या. पण आता नॅकचं आपलं मानांकन मिळाल्यामुळे आपल्याला भविष्यामध्येही अनेक नवे कोर्सेस सुरू करता येतील, चांगल्या ग्रँट्स आपल्याला मिळतील. एकंदरीतच कॉलेजचा जो डेव्हलपमेंटचा भाग आहे तो या नॅकशी रिलेटेड आहे, त्यामुळे आता ती एक चांगली घटना घडलेली आहे कॉलेजच्या संदर्भात.
3: सर, तुम्ही मगाशी बुवासाहेब बोरकरांचा उल्लेख केला, अनाथ विद्यार्थीगृह त्यांनी स्थापन केलं होतं आणि अगदी गोरगरीब मुलांना ज्यांना राहण्याची जेवणाची सोय नाही त्यांच्यासाठी ते हॉस्टेल होतं तेव्हाचं वसतिगृह, आणि त्या माध्यमातून खूप मोठी देशप्रेम निर्माण करणारी, राष्ट्रकार्यामध्ये सहभागी होणारी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी एक फळी निर्माण झाली. सेनापती दादा चौधरी
2: कार्य फार मोठं आहे. दादा चौधरी त्यांच्या नावानेच आता आपली दादा चौधरी शाळा आहे आणि दादा चौधरी म्हणजे आपल्या दुर्दैवानं त्यांचं निधन खूप लवकर झालं,
3: 40 वर्षी.
2: पण त्या अल्प काळामध्ये देखील त्यांनी जे शैक्षणिक क्षेत्रात किंवा आपल्याला स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये योगदान खूप मोठं आहे. आणि अगदी चांगली बाब, आनंदाची बाब म्हणजे अशी आहे की त्या शाळे म्हणजे दादा चौधरींचे नातूच ना प्रमोदजी चौधरी,
3: उद्योगपती
2: डॉक्टर प्रमोद चौधरींनी 51 लाख रुपये हे त्या दादा चौधरी शाळेसाठी देणगी दिलेली आहे.
3: बरोबर.
2: आणि त्यांचा एकमेव हेतू हा आहे की या शाळेमध्ये जी मुलं येतील त्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावं आणि आदर्श नागरिक म्हणतात तसे निर्माण व्हावेत. आणि या शाळेत ऍडमिशन मिळवण्याकरता बाहेर क्यू लागावा ही त्यांची खरी भावना आहे त्यामागे.
3: त्यामुळे कॉम्प्युटर असतील किंवा जपानी भाषा,
2: हो जपानी भाषेचा कोर्स सुरू केला त्यांनी, आपल्या म्हणजे लॅब्स उत्तम केल्या. अगदी पूर्वीच्या लॅब्स या इतक्या साध्या होत्या, त्यांच्या देणगीतून चांगल्या लॅबोरेटरीज तयार झाल्या, चांगली लायब्ररी मिळाली विद्यार्थ्यांना, ग्राउंड होतं त्या ग्राउंडमध्ये काही सुधारणा झाल्या, नवीन खेळांच्या व्यवस्था होऊ शकल्या, असं खूप चांगलं त्यांच्या काळ. आणि एकंदरीत जो ज्याला आपण दर्जा म्हणतो ना शैक्षणिक दर्जा, तो वाढवण्यासाठी खूप त्यांची मदत झाली. आणि तळमळ जी असते त्यांची, ती तळमळ नेहमी त्यांची जेव्हा जेव्हा व्हिजिट होते ना तेव्हा तेव्हा, म्हणजे मी आता अध्यक्ष जरी असलो त्या संस्थेत तरी मला त्यांच्याकडनं खूप घेण्यासारखं
3: चार्ज होतो समोरचं
2: असं होत
3: आणि स्किल डेव्हलपमेंटवर त्यांचा भर असतो.
2: नुकतंच आपण दादा चौधरीमध्येच एक कौशल्य विकास केंद्र सुरू केलेलं आहे, अजून त्याचं कार्य प्रत्यक्षात सुरू झालेलं नाही पण त्याचं कार्य लवकरच सुरू होईल आणि नगर शहर किंवा नगर जिल्ह्यातल्या मुलांना त्याचा चांगला फायदा होऊ शकेल.
3: नक्कीच. जसं जिल्हा वाचनालयाला अनेक मोठ्या माणसांनी भेटी दिल्यात, तसंच हिंदसेवा मंडळाच्या शाळांनाही अनेक मोठी माणसं भेट द्यायला येतात. मला आठवतं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी
2: दादा चौधरी शाळेचं उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे किती योगायोग असतात पहा की कार्यक्रम होता प्रेमराज साडा महाविद्यालय आणि दादा चौधरी शाळेचं उद्घाटन पंडित नेहरूंनी तिथे केलं, तर त्याचं मॉडेल ठेवलेलं होतं आणि रिमोटनी ते पडदा बाजूला झाला आणि दादा चौधरी शाळेचं उद्घाटन झालं. असं तो काय,
3: राधाकृष्णन पण येऊन गेले,
2: राधाकृष्णन येऊन गेले, झाकीर हुसेन, नंतर आपले बालयोगी सभापती जे होते ते येऊन गेलेले, अनेक मोठमोठी मंडळी आपल्याकडं कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये. आपल्या संस्थेचा म्हणजे हे खरं तर भाग्य आहे असं म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या लोकांचे पाय आपल्या संस्थेला लागले.
3: आणि अनेक मुख्याध्यापक पण ज्यांनी पिढ्यानपिढ्या सगळ्यांना शिकून,
2: म्हणजे तुम्हाला सांगतो मी नावांसह सांगू शकतो, आम्ही स्वतः दादा चौधरीचाच विद्यार्थी.
3: अरे वा, बरं.
2: दादा चौधरी नंबर 2 त्यावेळेला, म्हणजे नवभारत म्हणायचे त्या शाळेला, आणि नंतर ती झाली सीताराम साडे विद्यालय. त्या शाळेमध्ये मी स्वतः शिकायला होतो. त्या शाळेचे मुख्याध्यापक मुम कोटस्थानी होते. दादा चौधरीमध्ये सवी हातवर्णे सर मुख्याध्यापक होते. नंतर तेच हातवर्णे सर या संस्थेचे अध्यक्ष झाले. आणि या लोकांनी शाळेच्या प्रगतीसाठी एकंदर विद्यार्थ्यांना काय पाहिजे आहे, त्यांना त्यांचा विकास कसा होईल या दृष्टीनं एवढे प्रयत्न केले. उत्तुरकर नावाचे एक सर होते आमच्या शाळेमध्ये,
3: बरोबर,
2: इंग्लिशचे. त्यांचा मुलगा आत्ता परवाच इथे येऊन गेला आपल्या त्या शाळेमध्ये, सुताराम शाळामध्ये माझी विद्यार्थी मेळावा होता त्या वेळेला. तर ते उत्तुरकर सर सुद्धा, म्हणजे इंग्लिश मधले दादा म्हणतात ना, तशी ती मंडळी होती. आणि ते मला शिकवायला होते, म्हणजे मला तो एक आनंद वेगळा आहे. तर अशी खूप मंडळी होती लक्षात. आफळे सर होते माझ्या वेळेला,
3: बरोबर,
2: म्हणजे ज्याला आपण टिपिकल स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी असतात तसे ते, पायजमा स्वच्छ, नेहरू शर्ट, पांढरी टोपी असं त्यांचा वेश असायचं. आणि अतिशय कडक, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती मी हसलेत ते असं कधी पाहिलं तर मला तरी योग नाही आला. पण शिकवणं उत्तम, कडक शिस्तीचे, एकदम छान, म्हणजे असे अनेक शिक्षक म्हणजे

0: चांगली झाली.
1: आणि डॉक्टर मना बोपर्डीकर, ते साडा कॉलेज,
0: बोपर्डीकर सर साडा कॉलेजचे प्राचार्य घेत होते.
1: त्यांना संगीताची आवड होती,
0: संगीताची आवड, संस्कृतचा गाढा अभ्यास. म्हणजे ते झाले. करवंडीकर सर आमच्याकडे नव्हते, पण त्यांचा देखील संपर्क बोपर्डीकर सर आणि त्यांचा खूप जवळचे संबंध होते.
1: आणि साडा कॉलेज म्हणलं की क्रीडा क्षेत्रात दबदबा असायचा.
0: दिनू भाऊ कुलकर्णी, म्हणजे आज सुद्धा जर क्रीडा विभागाची चर्चा आली तर दिनूभाऊ कुलकर्णींचा उल्लेख झाल्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. एवढं त्यांनी क्रीडा विभागासाठी काम केलं. आणि आज मला सांगायला तुम्हाला खूप आनंद होईल की आज आपल्या कॉलेजमधले अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी नॅशनल इंटरनॅशनल लेवल पर्यंत खेळून आलेले आहेत. धोपळकर सर त्यांचा मुलगा आहे, त्यांचा मुलगाच असं नाही, अनेक विद्यार्थी. प्रणिता सोमण आहे, प्रणिता सोमण सारखी विद्यार्थिनी सायकलिंग मध्ये आज तिने केवढं मोठं कार्य बजावलेलं आहे.
1: स्नेहालेचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी,
0: गिरीश कुलकर्णी सर आमचे कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की आमचा अभिमान, तसं डॉक्टर गिरीश कुलकर्णीचं आहे की स्नेहालय सारखी संस्था उत्तम चालवणं. आणि स्नेहालयच्या तर अनेक विंग्स आहेत. आता आपण जिथं बसलो ती देखील स्नेहालयाचीच एक शाखा आहे. तर गिरीश कुलकर्णींबाबत म्हणजे जितकं बोलावं तितकं कमी आहे. आता काल परवाच त्यांना एक पुरस्कारही मिळाला
1: मदर तेरेसांच्या नावाला. सर, माजी विद्यार्थी येतात शाळेमध्ये, जे अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये आता विखुरलेले आहेत, संस्थेबद्दलची, शाळा कॉलेजबद्दलची आत्मीयता, त्यांचा काही उपयोग आपल्या संस्थेला होतो?
0: खूप उपयोग होतो सर. म्हणजे आता हार्डली एक दोन दिवसापूर्वीच 75 बॅचचे विद्यार्थी एकत्र आले होते. आणि त्यामध्ये एक काळे सर म्हणून होते, पटवर्धन होते, नगरमधलेच आहेत ते. त्यानंतर MIDC मधले उद्योजक नातू होते. आणि धनंजय तळवळकर म्हणून पुण्याचे एक विद्यार्थी आले होते. ते हे म्हणजे जवळजवळ 15-20 विद्यार्थी होते ते. त्यांचा असं काही खूप मोठा मेळावा वगैरे काही नव्हतं, पण त्यांनी एकमेकात कॉन्टॅक्ट करून आपण कॉलेजमध्ये जमू बा म्हणून ते जमले. आणि मग त्यांनी सगळ्यांनी प्रत्येकाची ओळख करून दिली. तर त्याच्यामध्ये एव्हरी ते आता रिटायर्ड होऊन निवृत्त जीवन जगतात. हो, तेही रिटायर्ड झाले. आणि मग ते सांगत होते की कुणी बँक ऑफ इंडियातनं रिटायर झालं, कुणी स्टेट बँकेतनं, कुणी आणखी कोणत्या बँकेतनं. तर त्यातल्या एकानी सांगितलं की आम्ही मोडक सरांचे विद्यार्थी होतो, म्हणे मोडक क्लासचे.
1: अरे वा.
0: त्यामुळे आमचं गणित एवढं पक्क झालं होतं त्यावेळेला की आम्हाला बँकेत काम करताना कधी अडचण आलीच नाही. असे सगळे काळे नावाचे जे विद्यार्थी होते, त्या काळेंनी तर एक पुस्तक लिहिलंय इंटरनॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या
1: संदर्भात.
0: ते पुस्तक काल त्यांनी आपल्या लायब्ररीसाठी गिफ्ट दिलं, एक कॉलेजलाही दिलं त्यांनी.
1: अनेक लेखक कवी आपले,
0: अनेक म्हणजे इतके विद्यार्थी. मी तुम्हाला सांगू का सर, आज मी तिला आपलं हिंद सेवा मंडळामध्ये 21,000 ते 22,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
1: काही 10-15 विद्यार्थ्यांना घेऊन बुवासाहेब बोरकरांनी संस्था.
0: हो, अगदी अगदी.
1: आज
0: एवढे म्हणजे वटवृक्ष होणे म्हणतात ना, तसं झालेलं आहे.
1: आपल्या पण स्पर्धा असतात सर दरवर्षी. अगदी सारडा कॉलेजची वादविवाद स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल.
0: आपल्याकडे शारदा करंडक, ज्ञानेश्वर करंडक या नावाने आपण वाद स्पर्धा घेतो खूप. आणि त्या स्पर्धेला आपल्याला जिल्ह्यातून काही वेळेला पुण्या मुंबईचे सुद्धा स्पर्धक त्यामध्ये सामील होते.
1: बरोबर.
0: आणि चांगली स्पर्धा होती ती. आपण छान त्यांना बक्षीसही त्याच्यासाठी ठेवलेले आहेत.
1: अनेक राजकीय नेत्यांचं पण शिक्षण आपल्या संस्थेमध्ये झालेलं.
0: हो हो.
1: अनेक जण आपल्या कॉलेजचे
0: मुरकुटे असो, राजकीय क्षेत्रातलं व्यक्तिमत्व, एक आपले कदम साहेब आहे देवळाली प्रवराचे, ही सगळी मंडळी आपल्या कॉलेजची स्टुडंट आहेत. आणि त्यांच्या भाषणामध्ये नेहमी त्याचा उल्लेख होतो. म्हणजे ते त्या संस्थेला विसरलेले नाहीयेत. तर ते सांगतात की आमच्यावर या संस्थेने संस्कार केलेले चांगले.
1: आणि मी पण तुमच्या सारडा कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे.
0: वा वा, आणखी काय पाहिजे.
1: कॅन्टीन मात्र म्हणजे शाळा कॉलेज तर आपण लक्षात ठेवतो, पण सारडाचं कॅन्टीन पण आम्ही विसरू शकतो.
0: सारडा कॅन्टीन म्हणजे एकेकाळी वडा, साठी अत्यंत प्रसिद्ध, सावधाना वाडा साठी खूप प्रसिद्ध. इंद्रसिंह मंडळाच्या

0: बाबतीत मला एक सांगता येईल की एक छोट असं रोपटं लावलेलं आज त्याचं वटवृक्षात रूपांतर. आणि मी माझ्यासारखा एक शिक्षक मी स्वतः भाग्यवान समजतो की अशा दोन संस्थांचं अध्यक्षपद मला सांभाळायला मिळावं
1: एकाच वेळी. सर पुढे काय आता प्लॅन्स आहेत आणखीन पुढच्या काळाच्या दृष्टीने आपण काय काय करणार?
0: आता आपल्याला नॅक प्राप्त झालेलं आहे मानांकन, त्यामुळे आपण निकटच्या भविष्यामध्ये लॉ कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न करतो.
1: अरे विधी महाविद्यालय.
0: हो विधी महाविद्यालय. आणि हे लॉ कॉलेज सुरू करण्याकरता आपल्याला युनिव्हर्सिटी लेवलवर ऑलरेडी परवानगी मिळालेली आहे. आता ती मंत्रालय आणि दिल्ली विभाग इथून त्या परवानग्या आल्या की आपलं लॉ कॉलेज पुढच्या वर्षी बहुतेक सुरू होऊन जाईल. आणि त्याच्याच बरोबर कौशल्य विकासाच्या दृष्टीनं मागाशी आपण जसं म्हणालो तसे कार्यक्रम किंवा तसे कोर्सेस, छोटे छोटे कोर्सेस, मध्यंतरी आपण बजाज फिनटेकच्या मार्फत एक कोर्स घेतला होता आणि त्यांना आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी छान रिस्पॉन्स दिला, त्यांना त्यांची सर्टिफिकेट्स देखील आपण उपलब्ध केली. तर असे शॉर्ट कोर्सेस देखील आपल्याला सुरू करण्याचा विचार आहे की आज काय होतंय, मुलं ग्रॅज्युएट होतात पण मग त्यांना नोकऱ्या मिळत नाही, मग ते काहीतरी भरकटत जातात, काम नाही, दिवसभर करणार काय. म्हणून या विद्यार्थ्यांकरता एम्प्लॉयमेंट हा जो विषय आहे तो देखील आपलं कॉलेज खूप मनापासून
1: कॅम्पसमध्ये
0: देखील आपण ते अवेलेबल करतो. वेगवेगळ्या कंपन्यांचे लोक येतात. मागे आपले खासदार जे होते दिलीप गांधी त्यांच्या मार्फत आपण तिथं
1: विद्यार्थ्यांना
0: मेळावे घ्यायचे, रोजगार मिळावे, असे अनेक कार्यक्रम आपण त्या कॉलेजमध्ये घेत असतो. आता आपल्या गावित प्राचार्य आहेत सारडा कॉलेजचे, माहेश्वरी गावित, आणि खूप ऍक्टिव्ह आहेत, चांगलं काम करतायत, त्यामुळे कॉलेज निर्विवादपणे त्याची प्रगती चांगली होईल. आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळाचं तिथे खूप चांगलं लक्ष असतं, त्यामुळे कॉलेज असो, शाळा असोत, अगदी मराठी शाळा जरी असली तरी तिथं आमच्या सगळ्यांचं लक्ष असतं. कारण ज्या भौतिक सुविधा हा जो एक विषय असतो तो आम्ही गेल्या काही वर्षामध्ये इतका फास्ट डिसिजन घेऊन त्या पुऱ्या केल्या. त्यामध्ये आम्हाला L&T ने खूप मदत केली. सीताराम सांडा विद्यालयाचं जे स्वच्छता गृह आहेत ती सगळी आम्हाला L&T ने आपले पारगावकर साहेबांनी त्याच्यासाठी खूप
1: समाजाचा, लोकांचा, पालकांचा सहभाग
0: शैक्षणिक संस्थांमध्ये असं महत्वाचं आहे,
1: तो मिळाला की मग संस्थेची प्रगती व्हायला वेळ
0: लागतो. अगदी बरोबर. आपल्या सीताराम सारडाचे मुख्याध्यापक जे आहेत हिरम कुलकर्णी सर, तर हिरम कुलकर्णी सर आधी अकोल्यामध्ये होते आणि अकोल्यात कार्यरत असताना देखील ते एक अत्यंत ज्याला आपण
1: सामाजिक
0: क्षेत्रामध्ये एवढं काम करायचे ते, मग ते दारूबंदी असो, महिलांच्या संदर्भामध्ये, एकल महिलांच्या संदर्भात असो, तुमचं जे विद्यार्थी शालाबाह्य वगैरे असे असतात त्यांच्यासाठी खूप काम करायचे आणि त्यांचे ते अनेक मोठमोठ्या TV केंद्रांवरती मुलाखती, तुमचे वेगवेगळ्या वादविवाद मध्ये पण असायचे. तर ते आता आपल्या नगरच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून, आणि त्यांनी आता इतके नवनवीन तिथे उपक्रम सुरू केलेत की जेणेकरून त्या शाळेचा एक दबदबा म्हणतात तसा निर्माण व्हायला लागलेला आहे आणि तो आदर्श घेऊन बाकीच्या शाळा देखील आता ते करायला. म्हणजे आपण म्हणतो ना की कोणाला तरी ते लीड घ्यावा लागतो किंवा वाईटपणा घ्यावा लागतो, त्याचे परिणाम तुम्हाला चांगले नंतर मिळतात.
1: आणि एकदा वाहून घेतलं पूर्णतः की मग त्या गोष्टीची फळं चांगली
0: आपल्याला.
1: सर तुमच्या एकूण जडणघडणीमध्ये तुम्ही आज जी पदं भूषवत आहात, अनेक संस्थांशी तुम्ही निगडीत आहात, म्हणजे सनातन धर्मसभा असेल किंवा आणखी अनेक संस्थांवर तुम्ही आहात आणि त्या संस्थांची पण प्रगती होते, या सगळ्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या वडिलांचा फार मोठा अकरा म्हणजे वाटा आहे. तुमच्या वडिलांचा पण मगाशी तुम्ही उल्लेख केलात गणिताचे नगरमधले लोकप्रिय शिक्षक म्हणून तुमचे मोडक क्लासेस प्रसिद्ध होते.
0: असंही परिस्थिती होती एकेकाळी की ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळवायचे त्यांनी मोडक सरांकडे जायचे.
1: बरोबर.
0: आणि ज्याला पास व्हायचं त्याच्यासाठी एक दुसरा एक क्लास होता. आता मी नाव नाही सांगत, पण मेरिट मधले विद्यार्थी हे माझ्या वडिलांचे विद्यार्थी असलेच पाहिजेत असं इक्वेशनच होऊन गेलं होतं.
1: बागडपट्टीमध्ये
0: माझे क्लासेस होते आणि वडिलांनी 50-52 वर्ष शिकवलं.
1: म्हणजे
0: शेवटच्या क्षणापर्यंत म्हणतात ना तसं ते शिकवलं.
1: आणि गणित हा त्यांचा आवडीचा विषय.
0: गणित हा अतिशय आवडीचा विषय. त्या माणसांनी इतके विद्यार्थी घडवले आणि ते सगळे विद्यार्थी त्यांना अजून मानतात. कुठेही भेटले ना ते उल्लेख करतात त्याचा.
1: आयुष्याला दिशा देणारी ही मंडळी होती. म्हणजे एखाद्या शिक्षकाने मारलं तरी त्यातून काहीतरी आयुष्याला एक चांगलं वळण मिळत असायचं. आणि मला आठवतं पहाटे 5-6 पासून मला वाटतं तुमचे मोड क्लासेस सुरू व्हायचे.
0: पहाटे क्लास सुरू व्हायचे आणि सरांचा पहिल्या तासाचा जो आवाज असायचा तो शेवटच्या तासापर्यंत असायचा. आणि काही विद्यार्थी सांगतात की सर आम्हाला उशीर झाला तर आम्ही म्हणे जिन्यात बसायचो. बागडपट्टीतल्या क्लासचा वर क्लास होता आणि जिन्यात बसून सुद्धा संपूर्ण क्लास आम्ही अटेंड करायचो. म्हणे
1: सर वाचनालय असेल, हिंदसेवा मंडळ असेल, या संस्था नगर शहराच्या अविभाज्य अशा भाग बनलेल्या आहेत. पण आपलं अहमदनगर शहर आज जे आहे, एकेकाळी खूप मोठी कीर्ती होती, इथे विद्यापीठासारखी संस्था होती, आपल्याकडे 500 वर्षापूर्वी पण ग्रंथालय होत. किल्ल्यामध्ये निजामशाहीच्या काळामध्ये ग्रंथालय होतं आणि महत्वाची ग्रंथसंपदा सोन्याच्या अक्षरांनी लिखाण केलेली अनेक दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा आपल्याकडे होती. आपल्याकडे अनेक लेखक कवी मोठे झाले, त्याचा आधार मला वाटतं शिक्षण आणि ग्रंथालय हाच होता.
0: बरोबर.
1: उद्या नगर शहर कसं असेल किंवा नगर शहर कसं असायला हवं तुम्हाला काय वाटतं?
0: मला असं वाटतं प्रामाणिकपणे की नगर शहर हे आजच्या पेक्षा खूप वेगळं असायला पाहिजे. एक तर ज्याला आपण भौतिक सुविधा म्हणतो ना त्या नगरमध्ये दुर्दैवानं नाही येत असं म्हणावं लागतं. नगरकरांना आज नगरमध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि निवांतपणा आहे तर जाऊ बघ कुठेतरी आपण एखाद्या सांस्कृतिक केंद्र जिथे आहे, एखादं कट्टा असतो, एखादं सभागृह असतं की जिथं पुण्यामध्ये इतक्या मैफिली चालू असतात, निरनिराळ्या पुस्तकांची प्रकाशनं असतात, नवीन जे गायक असतात त्यांचे गायनाचे कार्यक्रम सुरू असतात आणि माणूस तिथे जाऊन आनंद घेऊ शकतो. नगरमध्ये प्रश्नचिन्ह पडतं सर की आपण जायचं कुठं. मग आपले चार डोकी एकत्र येऊन गप्पा मारत बसणं, कुठेतरी जाऊन टाइमपास करणं. नगरची जी भौतिक आपण म्हणतो सुविधांचा विषय, रस्ते नाही. आज ते नेहरू मार्केट असो जे पडलंय त्याला नंतर काही नाही. आणि मुख्य म्हणजे ते कोणाला त्याचं काही विशेष वाटत नाही किंवा अरे इतकी वर्ष झालं ते पडून राहिलंय नुसतं. आपण त्यात काहीतरी म्हणजे ज्यांच्या हातात पॉवर्स आहेत त्यांनी तर ते काहीतरी करायला पाहिजे त्यामध्ये, पण ते दुर्दैवानं होत नाहीये. आणि म्हणून भविष्यामध्ये मला असं वाटतं की चांगलं नाट्यगृह व्हायला पाहिजे नगरमध्ये. आणखी एखादी मोठी लायब्ररी नगरमध्ये गरजेची आहे. कारण आपलं नगरमध्ये आणि सावेडीमध्ये झालंय आमचं शासन मान्य, एक तिथे सावेडीत आता नवीन होईल. व्हॉट अबाउट केडगाव? केडगाव मध्ये कुठे वाचनालय आहे?
1: वाढत्या
0: विभागानुसार तुम्हाला ह्या गोष्टी पुऱ्या पडू शकत नाहीत. म्हणून अशा वेळेला काहीतरी दूरदृष्टी असलेला एखादा नेता जर आपल्याला मिळाला तर मला असं वाटतं की नगरमध्ये खूप चांगले बदल होऊ शकतात अजूनही आणि त्याचा विकास होऊ शकतो. आपल्या सुदैवानं नगर हे पुणे आणि औरंगाबादच्या बरोबर मध्यावर आहे. म्हणजे तुमच्या महाराष्ट्राचा जर विचार केला तरी नगर जिल्हा हा मगाशी तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे
1: हा
0: आकाराने मोठा असलेला जिल्हा आहे. त्याच्यामध्ये साखर कारखाने अनेक आहेत, शिर्डी सारखी केंद्र आहेत की जिथं आज आंतरराष्ट्रीय लोक तिथं येऊन दर्शन घेतात. पण जे आपण म्हणतो की नगर शहराच्या भोवतालची केंद्र विकसित झाली, गावं विकसित झाली, पण नगरचा विकास म्हणावा तसा झाला नाही. पण आय होप की तो लवकर काहीतरी करून व्हावा.
1: सर आज तुम्ही आलात आणि रेडिओ नगरशी छान मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: थँक्स सर. धन्यवाद.
2: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: जो डर गया समझो मर गया।
1: या संवादानं 70-80 दशकात ज्यांनी संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला होता, शोले चित्रपटातले हे डायलॉग इतके लोकप्रिय झाले की त्या काळी जशा गाण्यांच्या कॅसेट्स निघायच्या तशा शोले चित्रपटातल्या डायलॉगच्या कॅसेट्स निघाल्या, आणि या शोलेच्या डायलॉग्स प्रमाणेच मग इतरही चित्रपटांच्या डायलॉग्सच्या कॅसेट देखील निघायला लागल्या होत्या, आणि ह्या शोलेचे डायलॉग प्रचंड प्रमाणात ती कॅसेट विक्री देखील झाली। गब्बर सिंग, ठाकूर, जय वीरू, बसंती, सुरमा भोपाली, अंग्रेजों के जमाने के जेलर अशा सर्वच भूमिकांचे डायलॉग अतिशय लोकप्रिय झाले होते, आणि आजही ते मोठ्या आवडीनं ऐकले जातात। त्यातल्या गब्बर सिंग तर लोकप्रियच होते, अगदी त्यावर जाहिराती, अनेक कथा, चित्रपट, नाटकं, गोष्टी, टीव्ही सिरियल्स हे देखील तयार झालेत। अमजद खान यांनी आपल्या उत्तम अभिनय आणि उत्कृष्ट संवाद फेक या जोरावर आज देखील प्रेक्षकांना भुरळ घातली। आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे अभिनय, डायलॉग, अरे ओ सांभा या डायलॉगनं तर सांभाची भूमिका करणारे अभिनेते मॅकमोहन यांचं तर जीवनच बदलून गेलं, कारण पुढे त्यांना भरपूर चित्रपटात छोटे मोठे पण अनेक उत्तम भूमिका निरंतर मिळत गेल्या। मॅकमोहन खऱ्या अर्थानं क्रिकेट बनायला आले आणि बनले ऍक्टर। इतके दमदार संवादफेक करणारे अमजद खान नंतर अनेक खलनायकांसाठी प्रेरणास्थान बनले। त्यांच्यावर ते खलनायक असूनही अनेक गीतं चित्रित झाली। तेव्हा सुरुवातीला ऐकूया त्यांच्यावर चित्रित झालेलं प्रसिद्ध चित्रपट शोलेमधलं हे गीत, ज्यामध्ये त्यांचा अभिनय खरोखरच अप्रतिम झाला होता। गीतकार आनंद बक्षी, संगीतकार RD बर्मन आणि गायिका होत्या गाण कोकिळा लता मंगेशकर।

वेलकम बॅक मित्रांनो. तर अमजद खान यांचा जन्म ब्रिटिशकालीन भारतातल्या पेशावर, सध्या हे शहर पाकिस्तानमध्ये आहे, या शहरात 12 नोव्हेंबर 1940 रोजी झाला. त्यांचे वडील जयंत हे मूळचे वायव्य सरहद प्रांतातल्या पेशावर इथले होते आणि ते देखील एक उत्तम अभिनेते होते. पुढे ते मुंबईत स्थलांतरित झाले. त्यांचं शिक्षण वांद्रे इथल्या सेंट अँड्र्यूज हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन आर डी नॅशनल कॉलेजमध्ये झालं. कॉलेजमध्ये त्यांनी जीएस विद्यार्थी प्रतिनिधीचा म्हणजेच सरचिटणीस पदाचा देखील अनुभव घेतलाय. तेही यशस्वीरित्या भूषवलं. शाळेत आणि महाविद्यालयीन जीवनात नाटकांमधून अनेक भूमिका केल्या. त्यांचे बंधू इम्तियाज खान यांच्या समवेत महाविद्यालयीन जीवनात नाटकांचे अनेक प्रयोग केले. नंतर मुंबई विद्यापीठातून तत्वज्ञान विषयात MA ची पदव्युत्तर पदवी आणि नंतर फारसी या विषयात देखील पदव्युत्तर पदवी मिळवली. म्हणजे त्या काळी अमजद खान हे 2 विषयात MA होते. मित्रांनो, बाल कलाकार म्हणून अमजद खान यांनी वयाच्या 11व्या वर्षी 1951 मध्ये नाजनीन या चित्रपटातून पहिल्यांदा भूमिका केली आणि त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर 1957 मध्ये अब दिल्ली दूर नही, 1961 मध्ये माया या चित्रपटात भूमिका केल्या. 1973 मध्ये हिंदुस्तान की कसम या चित्रपटात एका छोट्या भूमिकेतून प्रौढ भूमिकेत त्यांनी पदार्पण केलं. 1975 मधल्या शोले चित्रपटात त्यांच्यावर आणखी एक गीत चित्रित झालं आणि त्या गीतामधून तर ते आणखीनच प्रसिद्ध झाले. गीत होतं महबूबा महबूबा महबूबा महबूबा आणि ह्या गीतामुळं तेही प्रसिद्ध झाले आणि गीतही. विशेष म्हणजे हे गीत गायलं होतं संगीतकार RD बर्मन यांनी. ऐकूया हेच गीत.

0: म्युझिकल ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो. अमजद खान यांना शोले चित्रपटातून खरी प्रसिद्धी मिळाली, पण तुम्हाला माहिती आहे गब्बर सिंग या भूमिकेसाठी सुरुवातीला डॅनी डँगझोप्पा म्हणजे खलनायकाची भूमिका करणारे अभिनेते डॅनी यांची निवड झाली होती, पण त्यावेळी डॅनी फिरोज खान यांच्या कर्तव्य चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारताच्या बाहेर शूटिंगसाठी गेले होते आणि त्यांनी या भूमिकेला नकार दिला. मग ती भूमिका अमजद खान यांच्या वाट्याला आली. अमजद खान यांनी या भूमिकेसाठी तयारी भरपूर केली. त्या तयारीचाच एक भाग म्हणून अभिनेत्री जया भादुरी यांचे वडील तरुण कुमार भादुरी यांनी लिहिलेल्या चंबळच्या दरोडेखोरांवरील अभिशाप्त चंबळ हे पुस्तक वाचलं आणि मग ती अप्रतिम भूमिका पडद्यावर साकारली आणि अजरामर झाली. त्यानंतर त्यांनी 1983 प्रदर्शित हमसे हे जमाना या चित्रपटात नायकाची भूमिका केली. त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आता आपण जे ऐकणार आहोत एक वेगळ्या प्रकारचं गीत आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या नृत्याची देखील झलक दाखवली. अभिनेत्री काजल किरणसह आणखीनही सहकलाकार जोडीला होतेच आणि या गीताला मराठमोळ्या असलेल्या राम लक्ष्मण या संगीतकारानं संगीत दिले. रवींद्र रावेल यांनी लिहिलेल्या गीताला किशोर कुमार, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलं आहे. ऐकूया हमसे हे जमाना या चित्रपटातलं हे गीत.
1: ਜੋ ਸਦਾ

वेलकम बैक मित्रांनो. 1970 1980 आणि 1990 दशकात सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटात खलनायकी भूमिका केल्या. अमजद खान यांनी खलनायकात सर्वोत्कृष्ट असणाऱ्या अजितला देखील मागे टाकलं. अनेक चित्रपटात अमिताभ बच्चनच्या विरोधातल्या म्हणजेच खलनायकी भूमिका साकारल्या. इन्कार चित्रपटात देखील खलनायकाची भूमिका अत्यंत भयानक पद्धतीने त्यांनी सादर केली. त्यानंतर देश परदेश, मुकद्दर का सिकंदर, नास्तिक, सत्ते पे सत्ता, चंबल की कसम, गंगा की सौगंध, हम किसी से कम नहीं आणि नसीब यासारख्या चित्रपटात देखील उत्कृष्ट अभिनय करून अमीट छाप त्यांनी सोडली. इन्कार चित्रपटातलं त्यांच्यावर चित्रित झालेलं मुंगळा गीत तर आजही प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक लग्नाच्या वरातीमध्ये कार्यक्रमामध्ये ते आजही वाजवलं जातं. मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राजेश रोशन यांनी.

मित्रांनो, अमजद खान यांनी नायकी आणि खलनायकी भूमिका देखील केल्यात. त्यातल्या त्यात खलनायकी भूमिका जास्त होत्या, परंतु विनोदी भूमिका देखील त्यांनी अनेक केलेल्या आहेत. चमेली की शादी या चित्रपटामध्ये अनिल कपूर यांच्या समवेत त्यांनी केलेली भूमिका अत्यंत विनोदी पद्धतीची होती. मित्रांनो, अमिताभ बच्चनबरोबर काही चित्रपटात खलनायकी आणि काही चित्रपटात चरित्र भूमिका त्यांनी केल्या. त्यामध्ये याराना या चित्रपटात नायक असलेल्या अमिताभ बच्चनच्या मित्राची भूमिका केली आणि ती भूमिका देखील अजरामर झाली. आणि या चित्रपटामध्ये एक गीत जे त्यांच्यावर चित्रित झालेलं आहे आणि अमिताभ बच्चन पण त्याच्यामध्ये आहेत, हे गीतसुद्धा त्याकाळी खूप गाजलं. आता आपण ऐकूया हे गीत.

मित्रांनो, विनोदी भूमिकेमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नाव गाजवलंच. त्यातला आणखीन एक चित्रपट आहे, तो म्हणजे कुर्बानी. फिरोज खान या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते होते आणि त्यांच्या समवेत नायक होते विनोद खन्ना. तेव्हा आता आपण या चित्रपटातलं त्यांच्यावर चित्रित झालेलं शीर्षक गीत आता आपण ऐकूया. हे शीर्षक गीत

तर अशा हर हुन्नरी कलाकार असलेले अभिनेते अमजद खान त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आपण आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करूया आणि जाता जाता ऐकूया त्यांच्या चित्रपटातलं हे गीत. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा या शोमधून मी आर जे आदी आपल्या सर्वांची रजा घेतो. आपण मात्र ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, आपण ऐकत होता स्नेहालयाच लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. श्रोते हो, काही तांत्रिक कारणामुळे स्नेहालयाचं रेडिओ नगर 90.4 FM प्रसारण काही काळ इथेच थांबत आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत थोड्याच वेळामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हें बट ओपन करता है मतलब ठीक है नहीं मतलब तुम्हें गाने प्ले करा ते चालते हाँ
1: आता आम्ही प्लेलिस्ट चालू करू का?
0: चालू करा कारण गाने प्ले होत नाही प्लेलिस्ट चालू करा तुमचे गाणे चालतील तिथे
1: आता तुम्ही ऑटो
0: ओके
1: डीजे
0: कहा
1: बंद करून टाकलंय ना?
0: बंद केलं सर सॉरी मी थोडंसं मला जावं लागेल दुसऱ्या मीटिंगचं माझं ओव्हरलॅप झालं आहे सर
2: नमस्कार मी अभिनेता तेजस

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्या सोबत। सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि श्रोते हो 5 वाजलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये। आज मी तुम्हाला 4 वाजता नाही तर 5 वाजता सांजरंग या कार्यक्रमामध्ये भेटायला आलेली आहे आणि आज आहे 28 जुलै 2024 वार मंगळवार। काही तांत्रिक कारणामुळे आज आपण 5 वाजता भेटत आहोत सांजरंग या कार्यक्रमाला आणि सगळ्या श्रोत्यांचं खूप मनापासून स्वागत करते मी पुन्हा एकदा रेडिओ नगरच्या सांजरंग या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, आषाढी एकादशी होऊन गेली, पण आषाढी एकादशी जरी झाली असली, वारकरीसुद्धा आपल्या घरी पोहोचले असले, तरीसुद्धा मनामध्ये अजूनही कुठेतरी ती वारी रेंगळतेच आहे। पंढरपुरामध्ये ना या सगळ्या वारीच्या काळामध्ये अनेक भाविक आले, अनेक भक्त येऊन गेले। पंढरपुरामध्ये 3 दिवसांमध्ये आषाढी एकादशीच्या वेळेस 32 लाख वारकरी जे आहेत ते येऊन गेले आणि 32 लाख वारकऱ्यांनी पंढरपूरला भेट दिल्याची नोंद सोलापूर ग्रामीण पोलिसांनी AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती, तब्बल 32 लाख भाविक जे आहे ते पंढरपुरामध्ये होते आषाढी एकादशीमुळे। आणि यात्रा झाली किंवा आषाढी एकादशी होऊन गेली तरीसुद्धा भाविकांची गर्दी झाल्यानंतरसुद्धा शहरामध्ये पूर्वीप्रमाणे अस्वच्छतेचं चित्र यंदा दिसून आलं नाही, त्यामुळे यंदाची ही वारी किंवा यंदाचा हा पालखी सोहळा असेल किंवा आषाढी एकादशीचं पंढरपूरमधलं हे सगळं वातावरण असेल ते वेगळं दिसलं। यावेळेस स्वच्छता मात्र दिसून आली, प्रशासनानं वेगवेगळ्या ठिकाणी जे उभारलेले कायमस्वरूपाचे सुलभ शौचालय होते, जे संकुलं होती, त्या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी मोठी मदत झाल्याचं दिसून येत आहे। पूर्वी कसं व्हायचं की आषाढी वारी झाल्यानंतर शहरामध्ये अनेक भागांमध्ये घाणीचं साम्राज्य राहायचं आणि त्यामुळे तिथले जे स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांना त्या ठिकाणी राहावंसं वाटत नसायचं आणि त्यामुळे इतर लोकांना कुठल्याही साथीच्या आजाराचा धोका निर्माण व्हायचा। पण आता आषाढी यात्रेमध्ये यंदाच्या 3 दिवसांमध्ये 32 लाख वारकरी येऊन गेले, पण तरीसुद्धा मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं जे नियोजन केलं होतं त्यामुळे स्वच्छतेचं वातावरण जे आहे ते पंढरपुरामध्ये दिसलं होतं। आषाढीमध्ये यंदा हा पहिलाच प्रयोग AIच्या मदतीनं केला गेला आहे। 32 लाख जे वारकरी आहेत ते मोजले गेलेत AIच्या मदतीनं। आपल्या सांजरंग कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत, थोड्याच वेळामध्ये पुन्हा येते भेटायला। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. श्रोते हो, महाराष्ट्रामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये विशेष कोर्ट आणि शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा आता वापर होत आहे. आपण पाहत आहोत की आता प्रत्येक क्षेत्रामध्ये AI विकसित झालेलं आहे. AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आहे. आणि मगाशी मी जसं सांगितलं की यंदा पंढरपुरामध्ये आषाढी वारीनिमित्त भाविक किती आले होते याचा अंदाज घेण्यासाठी AI तंत्रज्ञानाचाही वापर झाला. आता महाराष्ट्रामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये विशेष कोर्टची स्थापना करण्यात येणार आहे आणि शेती तंत्रज्ञानामध्ये सुद्धा AI तंत्रज्ञानाचा वापर आता केला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं हा एक महत्वाचा निर्णय या आठवड्यामध्ये घेतलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर 10 दंड आकारण्याचा, त्याचबरोबर अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ या ठिकाणी अॅट्रॉसिटीसाठी विशेष न्यायालय आणि पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरणासाठी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. तसेच MRVCच्या भांडवलामध्ये 500 कोटींपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. शेतीमध्ये सुद्धा AIचा वापर करण्यासाठी एक वेगळं केंद्र जे आहे ते स्थापन केलं जाणार आहे, ज्या ठिकाणी AI तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो आहे याचं निरीक्षण केलं जाणार आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढसुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आली. श्रोते हो, महत्वाच्या अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. एकत्र आहे रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार, मी सारंग विकास कावरे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो फार मनापासून स्वागत. गुरुपौर्णिमा येते आहे आणि त्यानिमित्तानं साईनगरीमध्ये शिर्डीमध्ये सध्या या गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त तयारी आणि लगबग आपल्याला बघायला मिळते. पण शिर्डीमध्ये यंदाचा गुरुपौर्णिमेचा उत्सव अजूनही खास आहे, कारण आंध्र प्रदेशातील एका भक्तानं साई भक्तानं मल्लादी श्रीनिवासन राव यांनी साईबाबांना 1 कोटी बाजार मूल्याचा 642 ग्रॅम वजनाचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. नवरत्न आणि उत्कृष्ट नक्षीकाम असणारा हा सोन्याचा मुकुट आहे, ज्याचा वापर दैनंदिन अलंकारासाठी केली जाईल अशी माहिती साईबाबा संस्थान प्रशासनानं दिली आहे. संस्थानाकडून मुकुट देणाऱ्या या भक्ताचा सुद्धा सत्कार करण्यात आला. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एज लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. दिवे घाटामध्ये सध्या रस्ता रुंदीकरणाचं आणि दुरुस्तीचं महत्त्वाचं काम सुरू असल्यामुळं या नियंत्रित कामासाठी स्फोटाचा म्हणजे ब्लास्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार असल्यामुळे आज पुण्याहून दिवेघाटामध्ये सुरू असणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. दिवेघाटामध्ये सुरू असलेलं रस्ता रुंदीकरणाचं काम यासाठी नियंत्रित स्फोटांचा ब्लास्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला होता सुरक्षेचा उपाय म्हणून. आज 12 ते 2 या वेळामध्ये पुण्याकडून सासवडकडे जाणारी वाहतूक बंद होती. गैरसोय टाळण्यासाठी वाहन चालकांनी या 2 तासांमध्ये बोबदेव घाट मार्गे सासवड आणि पुण्यादरम्यान ये जा करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांनी दिले आहे. प्रवाशांना सुद्धा या काळामध्ये प्रवास टाळण्याचं आवाहन केलं गेलं होतं आणि प्रशासनानं सतर्कता बाळगली आहे. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. स्पोर्ट अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय टीममध्ये कोण असेल याचे सुद्धा नावं जाहीर करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचा 33 वर्षीय अष्टपैलू खेळाडू सारांश जैनचा संघामध्ये पहिल्यांदा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय संघामध्ये तो पहिल्यांदाच येतो आहे. त्याचबरोबर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघामध्ये गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज आणि मानव सुथार यांचाही समावेश आहे. 2 महिन्यांची ही मालिका असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 15 ऑगस्टला गॉल या ठिकाणी या मॅचेस सुरू होणार आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात। श्रोते हो नमस्कार। आरबीआयनं आणि सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वी प्लॅस्टिकच्या नोटा तयार करण्यासाठी जी काही प्रक्रिया अवलंबली होती त्यासाठी आता मंजुरी दिली। प्लॅस्टिकच्या 10 आणि 20 रुपयांच्या नोटांना मंजुरी दिली आहे। आरबीआयच्या 10 आणि 20 प्लॅस्टिक अर्थात नोटावर चलना मसण्यास मंजुरी दिली आहे। सरकारचं असं म्हणणं आहे किंवा पॉलिथी नोटांना टिकाऊ असणार आहे। सध्या ज्या कागदी नोट आणि चलना त्या ठिकाणी जर त्या आणल्या तर कुठल्या नोटा ज्या आहेत किंवा टिकाऊ असतील कोणताही प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या जागी असणार नाहीये। पण सरकारने 20 रुपयांच्या नोटांना बँकेच्या नोट आणि डिजिटल पेमेंट एकमेकांना देण्यात आलं। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. राज्य सरकारनं महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2026 लागू केला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सेफ्टीसाठी एक महत्वाचं पाऊल आता उचललंय. मुंबई वगळता राज्यातील इतर भागामध्ये शालेय बसची वयोमर्यादा ही 15 वरून 20 वर्ष करण्यात आली आहे. 3 महिन्यामध्ये अंमलबजावणीचे आदेशसुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची सेफ्टी आणि त्यांचा ट्रॅव्हलचा जो काही काळ आहे तो फार महत्त्वाचा आहे. या वाहनांमध्ये व्हेकल ट्रॅकिंग, पॅनिक बटन, फायर अलार्म, सीट बेल्ट आणि 30 दिवसांच्या फुटेजसह CCTV आणि पालकांसाठी थेट लोकेशन दाखवणारं ॲपसुद्धा विकसित केलं गेलं आहे आणि हे ॲप सक्तीचंसुद्धा करण्यात आलं आहे. त्यामुळे जे कोणी विद्यार्थी आहेत किंवा शालेय विद्यार्थी आहेत की जे स्कूल बसनं प्रवास करतात, स्कूलच्या व्हॅनमधून प्रवास करतात, त्यांना आता आधुनिक आणि अत्याधुनिक सुरक्षा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. MPSC संदर्भातल्या महत्वाच्या अपडेट्सकडे वळणार आहोत आणि आपण जाणून घेतलं होतं कालच की MPSC औषध निरीक्षक भरती पेपर जो आहे तो 2 दिवस आधीच फुटल्याचा आरोप जो आहे तो एका उमेदवारासह आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. यावर MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांनी संपूर्ण प्रकरणाची आयोगानं गांभीर्याने दखल घेतल्याचं स्पष्ट केलंय. प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितावर पोलिसांमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती MPSC दिली आहे. MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांनी दिलेली आहे. 2 तक्रारदारांपैकी एका विद्यार्थ्यानं तक्रार मागे घेतली आहे असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मेसेजला रिस्पॉन्स देऊन का बऱ्याच वेळा तुम्हाला बँकेची माहिती, OTP किंवा काही वैयक्तिक माहिती विचारली जाते, पण ती कोणाही व्यक्तीशी शेअर करू नका. विश्वास ठेवा फक्त भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत सूचनांवरच. SIR म्हणजे अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या संदर्भामध्ये सतर्क राहणं, काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आपली फसवणूक होऊ शकते. यांच्यासोबत कुठलेही आर्थिक व्यवहार आपल्याला करायचे नाही आहे, त्यामुळे आर्थिक व्यवहार जर विचारत असतील तर ते करू नका. भारत निवडणूक आयोगाकडून त्यांच्या कोणत्याही सेवेसाठी शुल्क आकारण्यात येत नाही, त्यामुळे जे कोणी मतदार आहेत त्यांनी जागरूक राहणं फार महत्त्वाचं आहे आपल्या सशक्त लोकशाहीसाठी. अधिकृत संकेतस्थळ आहे, वेबसाईट्स आहेत, त्या अधिकृत वेबसाईटवरच मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत ते असणार आहेत. अधिकृत समाज माध्यमांवरून म्हणजे सोशल मीडियावर किंवा BLO AERO आणि ERO यांच्या अधिकृत सूचनांवरच फक्त विश्वास ठेवा. बऱ्याच वेळा व्हॉट्सॲपवर अनेक फॉरवर्ड मेसेज होत असतात, अनेक फेक मेसेज होत असतात, या कुठल्याही मेसेजेसला बळी पडू नका. सतर्क रहा आणि सुरक्षित रहा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. एम्सनं अर्थात आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेनं अतिक्रमण विभागानं आज आपल्या शहरामध्ये कापड बाजार परिसरामध्ये एक विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली होती. आणि या मोहिमेदरम्यान दुकानासमोरच्या ज्या मोकळ्या जागा होत्या, जिथे पार्किंग होतं आणि त्या ठिकाणी हातगाडी असायच्या किंवा हातगाडीधारक जे आहेत ते अतिक्रमण जे आहेत ते अतिक्रमण विभागानं हटवलेलं आहे. अनेक वर्षांपासून ना सार्वजनिक जागा अडवून बसणारे काही जण होते, काही वाहन चालक असतील, काही नागरिक असतील, तर या परिसरातील दुकानदारांना ये जा करण्यासाठी मोठा त्रास होत असायचा. आणि या कारवाईमुळे परिसरात वाहतुकीला मोकळीक मिळून नागरिकांची सुद्धा गैरसोय जी आहे ती दूर करण्यात आलेली आहे. जे कोणी अनेक ग्राहक जे आहेत ते आपल्या या बाजारपेठेमध्ये येत असतात त्यांची सुद्धा गैरसोय दूर झालेली आहे. आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेनं यापुढे सुद्धा शहरभरामध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक तीव्र स्वरूपामध्ये राबवण्याचं सांगितलेलं आहे. दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या बेकायदेशीर अतिक्रमणं जी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते. मग सार्वजनिक रस्ते असतील, पदपथ असतील, पार्किंगच्या जागा असतील किंवा काही मोकळ्या जागा असतील ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे, या ठिकाणी आता एमसीची अतिक्रमण विभागाची कारवाई सुरूच असणार आहे. श्रोते हो, आज आपण सांजरंग या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी, बऱ्याच आपल्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेतल्या. पण आता आपल्या सांजरंग या कार्यक्रमाची शोची वेळ संपत आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये संध्याकाळी 7-8 या वेळामध्ये नगर डायरी हा कार्यक्रम तुम्ही आज ऐकू शकाल. आज जागतिक हिपॅटायटीस दिवस आहे आणि जागतिक हिपॅटायटीस दिवस जो आहे तो आपण आज साजरा करतोय, म्हणजे 28 जुलैला तो साजरा होत असतो. आणि हिपॅटायटीस संदर्भामध्ये आजही समज गैरसमज आहेत समाजामध्ये की हा कसा होतो, कुठल्या कारणांमुळे होतो. आणि बऱ्याच वेळा तुम्ही हिपॅटायटीस ABCDE असे प्रकारसुद्धा ऐकले असतील, पण हे नेमके प्रकार कसे ओळखायचे किंवा वेळेवर तपासणी किती महत्वाची आहे याबाबत आज तुम्ही मुलाखत ऐकू शकाल 7-8 या वेळामध्ये नगर डायरी कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, पुन्हा भेटायला येते उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, खूप मनापासून स्वागत। आज आपण साजरा करत आहोत 28 जुलैला जागतिक हिपेटायटिस दिवस। आणि या दिवसानिमित्त आज आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगरमधील जनकल्याण रक्तपेढी केंद्राचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर वसंत झेंडे आपल्यासोबत आहेत। आणि त्याचबरोबर जनकल्याण रक्तपेढी केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी सोनाली खांडरे आज आपल्यासोबत आहेत। तर या दोघांचं सुद्धा या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत। धन्यवाद।
3: धन्यवाद।
2: जसं मी आता म्हणाले की आज आपण जागतिक हिपेटायटिस दिवस साजरा करतो आहोत, आणि सगळ्यात आधी सर मी तुमच्याकडे येते की आपण हिपेटायटिस म्हणजे नेमकं काय आहे, किंवा हा नेमका कोणता आजार आहे, किंवा साध्या भाषेमध्ये जर आपण श्रोत्यांना सांगायचं झालं तर काय सांगाल?
3: हिपेटायटिस म्हणजे लिव्हरला आलेली सूज किंवा लिव्हरचा दाह होणे, याला आपण हिपेटायटिस म्हणतो। लिव्हर हा आपल्या शरीरातला अतिशय महत्त्वाचा असा एक अवयव आहे, ज्यामुळे अन्नपचन होणे, शरीरातले टॉक्सिक पदार्थ वगैरे जे असतील ते बाहेर काढणे, त्यानंतर ऊर्जा साठवणे, एनर्जी साठवून ठेवणे, आणि रोगप्रतिकारक शक्तीला मदत करणे, असे विविध प्रकारची कामं आपल्या लिव्हरमधनं केली जातात। आणि जेव्हा विषाणूंमुळे, व्हायरसेस किंवा मद्यपानामुळे किंवा इतर औषधे किंवा इतर काही कारणामुळे जेव्हा जेव्हा लिव्हरला सूज येते, त्या अवस्थेला आपण हेपेटायटिस असे म्हणतो।
2: जसं आता सरांनी हिपेटायटिस म्हणजे काय हे सांगितलं आहे वैद्यकीय भाषेमध्ये, मॅडम मी तुमच्याकडे येते की हिपेटायटिसचे काही प्रकार आहेत का? जसं ऐकलं जातं की ABCD, तर हे प्रकार बरोबर आहेत का, किंवा यातला फरक काय आहे?
4: बरोबर, हेपेटायटिसचे प्रमुख हे 5 प्रकार आहेत। मग त्याच्यामध्ये हेपेटायटिस ABCD आणि ई असे हे 5 प्रकार आहेत। मग हेपेटायटिस ए म्हणजे काय? तर तो हेपेटायटिस ए हा दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे होणारा हा आजार आहे, तो बहुधा बरा होत असतो। त्यानंतर हेपेटायटिस बी आहे, मग हा संक्रमित रक्त म्हणजे ज्याचं आपण ट्रान्सफ्युजन डिसीजेस म्हणतो, मग संक्रमित रक्त किंवा इनसेक्युअर हे ज्याला आपण म्हणतो लैंगिक संबंध आणि आईकडून बाळाला होत असतो हा आजार, आणि हा आजार दीर्घकालीन राहू शकतो। त्याच्यानंतर हेपेटायटिस सी हा मुख्यतः संक्रमित रक्ताद्वारे पसरणारा आजार आहे, अनेकदा हा दीर्घकालीन संसर्ग यापासून होत असतो। नंतर हेपेटायटिस डी आहे, तर हेपेटायटिस डी हा बी झालेल्या व्यक्तींमध्ये जनरली होत असतो। त्याच्यानंतर हेपेटायटिस ई हा दूषित पाण्यामुळे होतो, गर्भवती महिलांमध्ये हा अधिक गंभीर हा आजार ठरू शकतो।
2: नक्कीच। आता तुम्ही हिपेटायटिसचे प्रकार सांगितले, पण हिपेटायटिस ABC याचा संसर्ग कसा होतो?
4: मी आत्ता सांगितलं तसंच की हेपेटायटिस ए हा दूषित अन्न आणि पाणी आणि स्वच्छतेचा जर अभाव असेल, आपण जर अनहायजेनिक जसं आपण फूड वगैरे खातो, तर त्याच्यातनं हा हेपेटायटिस ए हा आजार होत असतो। त्याच्यानंतर हेपेटायटिस बी म्हणजे हा संक्रमित रक्त, जसं आपण रक्त घेतो आहोत आणि रक्त हे रक्त संक्रमण झाल्यानंतर जर आपल्याला ते रक्त व्यवस्थित मिळालं की सुरक्षित रक्त जर मिळालं नाही तर त्यातनं सुद्धा हेपेटायटिस बी हा आजार होतो। तसंच असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित सुई किंवा सिरिंज आणि आईकडून नवजात बाळाला होत असतो। संक्रमित सुई किंवा सिरिंज म्हणजे जसं आपण आता टॅटू बघत असतो, पण टॅटूचं प्रमाण, टॅटू सुद्धा जर सुरक्षित माणसाकडनं व्यक्तीकडनं काढून घेतले तर ते सुरक्षित आहे। नंतर हेपेटायटिस सी हा संक्रमित रक्त, पुन्हाच रक्तमित संक्रमित रक्तापासूनच होतो, आणि एका सुईचा जर वापर करण्यात आला तसा बहुधा होत नाही, तर त्याच्यामध्ये मुळे सुद्धा हेपेटायटिस सी होतो। आणि तपासणी न केलेले रक्त संक्रमण म्हणजे जर रक्ताची तपासणी प्रॉपर झालेली नसेल तर सुद्धा हा हेपेटायटिस सी हा आजार होतो, परंतु शक्यता असं काही होत नाही, व्यवस्थित तपासण्या करूनच रक्त दिलं जातं।
2: नक्कीच। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला हिपेटायटिस झाला आहे तर त्याची कुठली लक्षणं दिसतात, किंवा काही रुग्णांमध्ये लक्षणच दिसत नाही का?
3: जसं कुठल्याही इन्फेक्शनमुळे टॉन्सिलायटिस, ब्रॉन्कायटिस वगैरे जे आपण म्हणतो, जिथं त्यांचा दाह होतो आणि सुरुवातीला ताप येतो, ताप हा बारीक प्रमाणात असतो. इथे सुद्धा हेपेटायटिस मध्ये सुरुवातीला ताप येतो. दुसरी गोष्ट थकवा वाटतो. लिव्हरचंच हे इन्फेक्शन असल्यामुळे भूक न लागणे हा एक महत्त्वाचा त्यात लक्षण दिसत असतं. मळमळ, उलट्या, पोटदुखी, कारण लिव्हर हे पोटात असल्यामुळे त्याला दाह झाल्यामुळे पोटदुखीसुद्धा होती. आणि जसं जॉन्डिसमध्ये कावीळीमध्ये लिव्हर बिघडल्यानंतर लघवी गडद किंवा खूप पिवळी होते, तसंच प्रकार या हेपेटायटिस बीमध्ये सुद्धा होतो. डोळे पिवळे दिसतात, त्वचा पिवळी पडते आणि अनेक वेळा हा बी आणि सीचं इन्फेक्शन झाल्यानंतर सुद्धा सुरुवातीला काही लक्षणं दिसत नाहीत. त्याचं कारण असं की हा विषाणू जो आहे तो सुप्तपणे लिव्हरमध्ये राहतो आणि लिव्हरला नुकसान पोहोचवत असतो. ही झाली सुरुवातीची लक्षणं.
5: जसं आता तुम्ही सांगितलं की लक्षणं कशा प्रकारची किंवा कुठल्या टप्प्यामध्ये असू शकतात, पण कुठल्या अशा व्यक्ती आहेत की ज्यांना सगळ्यात जास्त हेपेटायटिसचा धोका आहे?
3: हेपेटायटिसचा सगळ्यात जास्त धोका हा आरोग्य कर्मचाऱ्याला आहे, कारण आरोग्य कर्मचारी हा कायम पेशंटच्या संबंधात येत असतो. त्यामुळे आणि त्याला हे माहीत नसतं की कुठला पेशंट हेपेटायटिस बी चा आहे किंवा नाही, तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांना सगळ्यात जास्त धोका असतो. वारंवार रक्त संक्रमण घेणारे जे रुग्ण आहेत, काही लोकांना वारंवार आता थॅलेसिमियासारखा पेशंट आहे किंवा इतरही असे काही पेशंट्स आहेत की ज्यांना वारंवार रक्त घ्यावं लागतं, अशा लोकांमध्ये सुद्धा हा धोका हेपेटायटिसचा जास्त असतो. डायलिसिसचा पेशंट जो आहे त्यालाही वारंवार रक्त द्यावं लागतं, प्रत्येक वेळेस डायलिसिसमध्ये त्याला रक्त घ्यावंच लागतं. तर हे जे रक्त याच्याने युक्त असेल विषाणूमुळे तर त्यालाही धोका जास्त असतो. अनेक लोक अंमली पदार्थ घेतात, इंजेक्शनद्वारे अंमली पदार्थ टोचून घेतात, त्या लोकांमध्ये सुद्धा हा धोका जास्त प्रमाणात आहे. अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणारे काही लोक आहेत, त्यांना सुद्धा हा धोका हेपेटायटिसचा जास्त असतो. बऱ्याच वेळा नवीन संक्रमित ज्याची आई इन्फेक्टेड आहे, संक्रमित आईची लहान बाळं किंवा नवजात मुलं यांना सुद्धा हा धोका बराच मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की 24 तासाच्या आत ती लस दिली गेली पाहिजे. टॅटू किंवा हे आता जे गोंधण प्रक्रिया आहे, पिअर्सिंग म्हणजे ज्यामुळे स्किनमध्ये आपण बऱ्याच वेळ ती ते काय जे उपकरण असेल त्यामुळे ते पिअर्सिंग असं आत जात असतं आणि बऱ्याच वेळ ते निर्जंतुक असेलच असं नाही, तेव्हा टॅटूइंग करताना किंवा पिअर्सिंग करताना निर्जंतुक वापरायला पाहिजे, अन्यथा हेपेटायटिसचा धोका वाढतो.
5: आत्ता हेपेटायटिसचा धोका कसा आहे किंवा अधिक कसा वाढू शकतो हे त्यांनी सांगितलं, पण हेपेटायटिस बी आणि सी जे तुम्ही प्रकार सांगितले त्याचा यकृतावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो का किंवा दीर्घकालीन आजार नंतर उद्भवू शकतात का भविष्यामध्ये यकृतासंबंधी?
4: अगदी बरोबर. जसं आपण सांगितलं की यकृत हा आपल्या शरीराचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे किंवा खूप महत्त्वाचा अवयव आहे, तर जर हेपेटायटिस बी आणि सी हे याचा जर व्यवस्थित आपण ट्रीटमेंट नाही घेतली किंवा त्याच्यावर उपचार नाही केलेत तर यकृताला हा दीर्घकालीन आजार आपल्या होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काय, तर दीर्घकालीन यकृत दाह, ज्याला आपण सुरुवातीलाच बघितलं की यकृताचा दाह होत असतो, तर दीर्घकालीन यकृत दाह, लिव्हर सिरोसिस, त्याच्यानंतर यकृत हे निकामी होत असतं आणि लिव्हर कॅन्सर, हे सगळे परिणाम आपल्या यकृतावर होत असतात.
5: हेपेटायटिसचं निदान करण्यासाठी कुठल्या तपासण्या आहेत किंवा चाचण्या कशा केल्या जातात?
3: अतिशय महत्वाचं आहे. आता हा आजार मुख्यत्वे लिव्हरचा असल्यामुळे लिव्हर फंक्शन टेस्ट करायलाच पाहिजेत. नंबर एक म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी कळू शकतात. नंबर दोन, हा जो आजार आहे हा व्हायरसमुळे होत असतो. हेपेटायटिस सरफेस अँटीजेन म्हणून प्रमाण आहे किंवा नाही हे कळत असतं. त्यानंतर PCR ही टेस्ट व्हायरसेस बी चे व्हायरसेस आहेत, त्याचे अल्ट्रासाऊंड महत्वाचे आहे. जसं आपण इतर कुठल्याही सोनोग्राफी करत असतो तेव्हा लिव्हरची अल्ट्रासोनोग्राफी करणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे. फायब्रोस्कॅन म्हणजे ज्याप्रमाणे आपण इतर वेगवेगळ्या अवयवांचं स्कॅनिंग करत असतो त्याचप्रमाणे लिव्हरचं सुद्धा स्कॅनिंग करावं लागतं आणि त्यामुळे डायग्नोसिसला आपल्या मदत होती. अगदी शेवटी ह्या सगळ्याच्या नंतर गरज वाटली तर लिव्हर बायोप्सी सुद्धा करावी लागते, म्हणजे लिव्हरचा छोटासा तुकडा काढून त्याची मायक्रोस्कोप खाली तपासणी करावी लागते. या सगळ्या टेस्ट अतिशय महत्वाच्या आहेत.
5: जसं आता तुम्ही हेपेटायटिसचं निदान करण्यासाठी कुठल्या तपासण्या आहेत हे सांगितलं होतं, तसा हा हेपेटायटिस पूर्णपणे बरा होऊ शकतो का आणि उपचार पद्धती कशा असतात किंवा कशा पद्धतीने उपचार केले जातात?
3: हेपेटायटिस ए आणि ई आपण आता यांनी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे हेपेटायटिसचे 5 प्रकार पाहिले, त्यातला हेपेटायटिस ए आणि ई हा बहुतेक वेळा योग्य निदान, योग्य आहार आणि विश्रांती याच्यामुळे बरा होऊ शकतो. हेपेटायटिस ए आणि ई हे दोन्ही प्रकारचे जे

0: कावीळ आहे किंवा हेपेटायटिस आहे ते बरे होऊ शकतात, परंतु हेपेटायटिस बी पूर्णपणे नष्ट होणे कठीण आहे. हेपेटायटिस बी पूर्णपणे बरा होऊ शकत नसला, परंतु औषधाने तो आपल्याला कंट्रोलमध्ये नियंत्रणात ठेवता येतो. हेपेटायटिस सी हा जो आहे हा आधुनिक औषधामुळे 95%पेक्षा जास्त रुग्ण याच्यात बरे होऊ शकतात. औषधामुळे हेपेटायटिस सीचे 95%पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊ शकतात. आणि ह्याच्यात सगळ्यात डेंजरस म्हणजे हेपेटायटिस बी आहे. बाकीचे सामान्य
1: ज्याला आपण HIV म्हणतो
0: ज्याला आपण
2: नक्कीच. हेपेटायटिस बी ची लस किती प्रभावी आहे किंवा ती कोणाकोणाला घ्यावी लागते?
0: हेपेटायटिस बी ची लस ही 95% प्रभावी आहे. हेपेटायटिस बी ची लस घेणं अतिशय आवश्यक आहे, कारण ही लस घेतल्यानंतर जवळजवळ 95% लोकांना हेपेटायटिस बीचा धोका राहत नाही. सर्वप्रथम म्हणजे सगळी नवजात बालकं जी आहेत त्यांना हेपेटायटिस बी ची लस अतिशय आवश्यक आहे. आरोग्य कर्मचारी ज्यांना नेहमी या हेपेटायटिस बीचा धोका असतो त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा हेपेटायटिस बीची लस अतिशय आवश्यक आहे. डायबिटीसचा पेशंट हा प्रत्येक आजाराला तो बिचारा हे असतो, त्यामुळे त्या डायबिटीसच्या पेशंटनी सुद्धा हेपेटायटिस लस घेणं अतिशय महत्वाचं आहे. डायलिसिसचा पेशंट ज्याला वारंवार रक्त संक्रमण करावं लागतं, रक्त घ्यावं लागतं, त्याच्यात सुद्धा हेपेटायटिसचा धोका जास्त आहे. त्यामुळे असे पेशंट अनेक वेळा संक्रमित व्यक्ती ज्यांच्याच्यात इन्फेक्शन झालेलं आहे अशा लोकांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांनी सुद्धा हे कायम हे घेतलं पाहिजे. आणि ज्यांनी लस घेतलेली नाही, तुमचं वय वगैरे किती काही असो, पण ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांनी ही लस घेणं अत्यंत आवश्यक आहे.
2: नक्कीच लसीचं महत्व तुम्ही आत्ता सांगितलं, पण जसं तुम्ही सांगितलं की नवजात बालकं यांना सुद्धा आपण ही लस देऊ शकतो, तर नवजात बालकांना ही लस वेळेवर देणं किती महत्वाचं आहे?
0: नवजात बालकाला जर 24 जन्म झाल्यानंतर 24 तासाच्या आत ही लस दिली गेली तर त्याचा खूप खूप खूप मोठा धोका टळू शकतो. तेव्हा नवजात बालकाला ही 24 तासाच्या आत दिली गेलीच पाहिजे. अतिशय महत्वाचं आहे ते.
2: नक्कीच. तुम्ही जनकल्याण रक्तपेढी केंद्राकडून आला आहात आणि रक्तदानाचं महत्व किंवा अनेक रक्तदानाचे कार्यक्रम उपक्रम होतात, सुरक्षित रक्तदान आणि रक्त संक्रमणाच्या दृष्टीनं कुठली काळजी केंद्र सुद्धा घेत आणि घ्यायला सुद्धा हवी ती?
1: खूप महत्वाचा प्रश्न आहे. सुरक्षित रक्तदान आणि रक्त संक्रमण म्हणजे रक्त देणं आणि रक्त घेणं दोन्ही गोष्टी आल्यात. मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही रक्तदान कुठे करत आहात हे बघणं खूप गरजेचं आहे. रक्तदान करताना सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे सुई आहेत किंवा त्या निडल्स आहेत त्या व्यवस्थित प्रॉपर वापरत आहेत का, त्या ऑटोक्लेव्ह केलेल्या आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघणं खूप गरजेचं आहे. परंतु आता हल्ली सगळ्याच रक्तपेढ्या या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने फॉलो करत असतात, त्यात काही वादच नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा रक्त घेत आहात तर ते रक्त सुरक्षित असणं खूप गरजेचं आहे. कारण की रक्त म्हणजे फक्त सलाईनची बाटली नाही की कुठल्याही याच्यात आणून ती पेशंटला दिली, तर रक्त घेताना परवानाधारक रक्तपेढीतलंच रक्त आपण घ्यायला हवं, सुरक्षित रक्त ज्याला आपण म्हणतो. प्रत्येक रक्तपिशवीवर सगळ्याच रक्तपेढ्यांमध्ये HBV HCV HIV ह्या सगळ्या, सेफिलिस आणि मलेरिया ह्या 5 प्रकारच्या चाचण्या करणं आवश्यक असतं, म्हणजे ते कराव्याच लागतात. आणि ह्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर जे रक्त आपण देतो ते आपण सुरक्षित रक्त म्हणू. तर त्या ते रक्त घेताना आधी सगळ्यात आधी महत्त्वाची काळजी काय की ह्या तपासण्या व्यवस्थित काटेकोरपणे केलेल्या आहेत का. आम्ही जनकल्याण रक्त केंद्र म्हणून सध्या नॅट टेस्टेड ब्लड ज्याला म्हणतो, म्हणजे न्यूक्लिक ॲसिडिक टेस्ट ज्याला आपण म्हणतो नॅट टेस्टेड, ही खूप जास्त ॲडव्हान्स पद्धतीची जी टेस्ट आहे ज्याच्यामध्ये रक्त संक्रमणातून होणाऱ्या आजारांचा धोका हा कैक पटीने कमी असतो. मग ते जगातलं सगळ्यात सुरक्षित रक्त ज्याला आपण म्हणू असं ते ब्लड आहे. आणि आम्ही रक्तकेंद्र म्हणून, जनकल्याण रक्तकेंद्र म्हणून सगळ्याच हॉस्पिटल्समधल्या डॉक्टरांना आम्ही कन्व्हिन्स करत आहोत, आम्ही त्याच्याबद्दल जनजागृती करत आहोत की सुरक्षित रक्त जर हवं असेल तुमच्या पेशंटला तर नॅट टेस्टेडच ब्लड आपण द्यायला हवं, असा आग्रह जनकल्याण रक्तकेंद्र करत आहे. त्याचं कारण असं, कारण की तुम्हाला रक्तातनं संक्रमित होणाऱ्या आजारांचा जो काही धोका असतो तो तिथे टाळता येतो आणि मग आपल्या पेशंटला सुरक्षित रक्त आपल्याला देता येतं. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वेच्छेने आणि नियमित रक्तदानाला आपल्याला प्रोत्साहन द्यायला हवं. म्हणजेच काय की जे स्वेच्छा रक्तदाते आहेत त्यांची संख्या वाढवली पाहिजे आहे आणि रक्तदान करण्यासाठी युवा वर्गाला आपल्याला जागृत करावं लागेल, जेणेकरून स्वेच्छा रक्तदान हे वाढत जाईल आणि गरजू रुग्णाला आपल्याला वेळेवर रक्त देता येईल, सुरक्षित रक्त देता येईल.
2: नक्कीच. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आता टॅटू काढणं किंवा पिअर्सिंग करणं, इंजेक्शन्स घेत असेल किंवा दाढी करताना सुद्धा हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, पण हा टाळण्यासाठी कुठली खबरदारी घ्यायला हवी?
0: गेल्या काही वर्षात लोकांमध्ये खूप जागृती झालेली आहे आणि बऱ्याच वेळा पेशंट दवाखान्यात आल्यानंतर तो विचारतो की तुम्ही इंजेक्शन देणार बरोबर आहे, परंतु डिस्पोजेबल सिरिंज आहे का? डिस्पोजेबल सिरिंज असेल तर म्हणजे नवी सुई असते, नवीनच हे असते आणि डिस्पोजेबलच साहित्य वापरावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही सुई वापरताना ती निर्जंतुक नवीन असावी, हे अतिशय महत्वाचं आहे. कारण युज्ड वापरलेल्या सुईमुळे त्याचा धोका होऊ शकतो. तुम्ही जेव्हा दाढी करता तेव्हा एक दुसऱ्याचं कोणाचं वापरायचंच नाही, साहित्य वापरायचं नाही, स्वतःच साहित्य वापरायचं आणि त्यातसुद्धा नवीन ब्लेड वापरायला पाहिजे. आणि हा धोका जी लोक वारंवार ज्यांना रक्त घ्यावं लागतं, रक्त संक्रमण करावं लागतं, अशा लोकांमध्ये हा धोका जास्त असतो. कारण त्यात घेणार तो पेशंट जे रक्त घेत असतो त्यातूनसुद्धा हेपेटायटिसचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि म्हणून अशा वेळेस तुम्हाला जेव्हा रक्त घ्यायची वेळ येईल त्यावेळेस परवाना धारक केंद्राचाच विचार करावा. कारण अशा ठिकाणी आता मी खूप विश्वासाने सांगतो आणि आनंदाने सांगतो की जनकल्याण रक्त केंद्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अतिशय काटेकोरपणाने पाळल्या जातात. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्हाला जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा जनकल्याण केंद्राचीच निवड करा.
2: नक्कीच. हिपेटायटिस झालेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी त्यांची लाईफस्टाईल कशी ठेवायला हवी, मग आहार असेल किंवा जीवनशैली असेल, यातले काही बदल करणं आवश्यक आहेत का किंवा ते करावेत का?
1: जेव्हा हिपेटायटिस झालेला रुग्ण आम्ही जेव्हा आमच्याकडे डिटेक्ट होतो ब्लड टेस्ट केल्यानंतर किंवा आपण रक्तातल्या तपासण्या केल्यानंतर आपल्याकडे ज्या टेस्ट पॉझिटिव्ह येतात, मग त्या पॉझिटिव्ह आलेल्या टेस्टमध्ये हेपेटायटिस हा एक प्रकार आहे. मग हेपेटायटिस झालेल्या रुग्णाला आपण तिथे काउन्सिलिंगसाठी बोलवत असतो. मेडिकल ऑफिसर त्याचं काउन्सिलिंग करतात किंवा काउन्सिलरसुद्धा त्याचं काउन्सिलिंग करत असतात. त्यावेळी आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करताना त्यांना सांगत असतो की काय करायला हवं आणि काय करायला नको. त्यावेळी आहार आणि त्यांची जीवनशैली हा खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. मग त्यामध्ये हेपेटायटिस झालेल्या व्यक्तीने संतुलित आहार घ्यायला पाहिजे, भरपूर पाणी प्यायला हवं, फळे आणि भाज्या ह्यांचं प्रमाण व्यवस्थित ठेवायला पाहिजे, तेलकट आणि जंक फूड आपण जे म्हणतो ते त्याचं प्रमाण अगदीच कमी असायला हवं, पुरेशी झोप घ्यायला हवे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषधं त्याने घेऊ नयेत. अशा पद्धतीचं आहार आणि विहार आणि जीवनशैली त्यांची ठेवायला पाहिजे. हे तर आम्ही त्या पेशंट्सला सांगतोत, पण इन जनरल जे काही पेशंट्स असतील हेपेटायटिसचे त्यांनीसुद्धा हे पालन करणं खूप गरजेचं आहे.
2: नक्कीच. जसं त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल करायला हवेत हे तुम्ही सांगितलं, पण एखाद्या व्यक्तीला वयाच्या खूप उशिरा जर हिपेटायटिस डिटेक्ट झाला असेल तर त्या व्यक्तीने काय करायला हवं?
0: हा, तो खूप उशिरा जरी झालेला असला आणि तो जर हेपेटायटिस बी चा पेशंट असेल तर त्यांनी औषधावरच ते कंट्रोल करायला पाहिजे, पथ्य पाळायला पाहिजेत आणि शक्यतो जास्तीत जास्त आपल्याला स्वतःला सेफ ठेवलं पाहिजे. कारण हेपेटायटिस बी हा काही बरा होऊ शकत नाही, कारण त्या याच्यात विषाणू जे आहेत ते लिव्हरमध्ये तो संसर्ग झालेलाच असतो आणि ते स्लिपिंग अवस्थेत असतात. परंतु हा खूप उशिरा डिटेक्ट झाल्यामुळे लाईफ स्पॅन कमी होऊ शकतं त्याचं, परंतु त्यांनी योग्य काळजी घेतली आणि लक्षणाप्रमाणे जर ट्रीटमेंट घेतली तर त्याचं आयुष्य वाढू शकतं.
2: नक्कीच. मग अशी आपण काउन्सिलिंग बद्दल बोललो होतो, तर या रुग्णांसाठी काउन्सिलिंग किती महत्वाचं आहे? कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून तुम्ही या फील्डमध्ये ॲज अ काउन्सिलर म्हणून काम पाहिलेलं आहे किंवा काम पाहत आहात, तर काउन्सिलिंग एखाद्या रुग्णाचं किती महत्वाचं आहे?
1: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हेपेटायटिस आपण जेव्हा एखाद्या रक्तदात्याला फोन करून सांगतो की तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, सगळ्यात आधी ती टेस्ट कुठली पॉझिटिव्ह आली ह्याचा विचाराने आधी तो खूपच म्हणजे थोडासा डिस्टर्ब होतो की कुठली टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल. आपण त्यांना फोनवर ह्या सगळ्या टेस्ट संदर्भात सांगत नाही की तुमची टेस्ट कुठली पॉझिटिव्ह आली, परंतु मुद्दा असा असतो की तो तिथे आधीच घाबरलेला असतो आणि मग त्याला त्याच्या त्या अवस्थेतनं घाबरलेल्या अवस्थेत त्याला नॉर्मल अवस्थेमध्ये आणणं खूप गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी काउन्सिलिंग हे खूप उपयोगी असतं की कुठल्याही प्रकारचं जरी त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असेल तरीही त्याचं काउन्सिलिंग करून त्याला पूर्ववत आणणं, त्याचं ते टेन्शन जे काही त्याला आलं असेल किंवा त्याला जे नैराश्य आलेलं असेल ते पूर्णपणे घालवणं हे आपलं काउन्सिलरचं काम असतं. आणि मग त्याला सांगायचं की तो आजार काय आहे, त्या आजाराबद्दल त्यांनी काय जागरूकता घ्यायला पाहिजे किंवा त्यांनी त्याच्याबद्दल काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, इवन त्याचं जे जीवनशैली आहे आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे त्याची जीवनशैली कशी असायला हवी ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगाव्या लागतात. आणि मग त्याचं पूर्णपणे मनपरिवर्तन करून त्याला आपल्याला ट्रीटमेंटसाठी आपल्याला डॉक्टरांकडे आपण रेफर करत असतो. तर काउन्सिलिंग हा खूप महत्वाचा पार्ट तिथे आहे.
2: नक्कीच. जे कोणी मद्यपान करतात किंवा तंबाखूचं सेवन करतात त्यांच्या यकृतावर किंवा हिपेटायटिसवर सुद्धा परिणाम होतो का?
0: अनेक मद्यपींना आता इतका काळ पुढे गेलेला आहे की अनेक मद्यपींना हे माहीत असतं की दारू पिण्यामुळे आपलं लिव्हर बिघडणार आहे. म्हणजे दोन प्रकार आहेत लिव्हर सिरोसिसचे, लिव्हर सिरोसिस नॉन अल्कोहोलिक आणि लिव्हर सिरोसिस अल्कोहोलिक. त्यामुळे अल्कोहोलिक पेशंटला याची कल्पना असते की आपल्या लिव्हरवर याचा परिणाम होणार आहे आणि तो कित्येक पटीने वाढतो. म्हणजे एरवी लिव्हर सिरोसिसचं प्रमाण जे असेल त्यापेक्षा खूप पटीने अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिसचं प्रमाण जास्त आहे आणि मृत्यूचं प्रमाण सुद्धा अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिसमध्ये जास्त आहे. त्याचप्रमाणे तंबाखूमुळे सुद्धा लिव्हरवर परिणाम होतो आणि आयुष्याची हे कमी होते आणि म्हणून लिव्हर सिरोसिस आणि म्हणून मद्यपी किंवा अल्कोहोलिक हे ड्रिंक्स घेणे, मद्यपान करणे किंवा तंबाखू करणे या दोन्ही गोष्टी ताबडतोब सोडल्या पाहिजेत. ताबडतोब, कारण व्हेरी इम्पॉर्टंट, या जर दोन्ही गोष्टी जर माणसाने बंद केल्या तर त्याचं आयुष्य लॉंगिव्हिटी वाढू शकते.
2: नक्कीच. यामध्ये तुम्ही एक कॅटेगरी केली की नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस सुद्धा आहे, तर त्याची काय कारणं असावीत, कारण नॉन अल्कोहोलिक आपण असं म्हणतो आहोत.
0: हा, नॉन अल्कोहोलिक म्हणजे अनेक इतर कारण जिथे आहेत की लिव्हर सुद्धा बिघडू शकतं. आता अनेक वेळा लिव्हरला इन्फेक्शन होतं. लिव्हरची जी मुख्य कारणं आहेत की लिव्हर टॉक्सिन्स जे आहेत, शरीरातले जे टॉक्सिक पदार्थ आहेत औषध गोळ्यांमुळे झालेले जे आहेत ते बाहेर टाकत असतं, तर तिथे काही वेळा लिव्हरची क्षमता कमी होते आणि असं वीक झालेलं लिव्हर किंवा ज्याची प्रतिकार शक्ती कमी झालेली अशा लोकांमध्ये लिव्हर सिरोसिस होऊ शकतो.
2: नक्कीच. आपल्या समाजामध्ये हिपेटायटिस बाबत कुठले गैरसमज आहेत किंवा याबाबत जर सत्य सांगायचं झालं तर काय आहे समज गैरसमज बाबत?
1: मगाशी आपण हेपेटायटिसची कारणं बघितली की हेपेटायटिस हा कशामुळे होतो, तर त्याच्यामध्येही प्रकार आहेत. काही दूषित पाण्यामुळे होतो, तर काही संक्रमित रक्तामुळे होतो, काही लैंगिक संबंधामुळे येते. अगदी सुरुवातीच्या काळात हेपेटायटिस झाला म्हटलं की पेशंटला पेशंटसोबत राहणारे जे काही त्याचे नातेवाईक असतील ते थोडेसे घाबरून जायचे आणि मग त्या पेशंटकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन थोडासा बदललेला असायचा. तर मुळात काय आहे की हेपेटायटिस जरी झालेला असला तर त्याच्याबद्दल गैरसमज काय आहे की एकत्र जेवल्याने संसर्ग होईल का, किंवा हस्तांदोलन केल्यानंतर संसर्ग होईल का, मिठी मारल्यानंतर संसर्ग होईल का, किंवा डास चावल्याने सुद्धा संसर्ग होईल का, तर ह्या सगळ्याही कुठल्याही गोष्टीने संसर्ग तुम्हाला होत नाही. तर संसर्ग कशामुळे होतो? एक तर संक्रमित रक्तामुळे किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे किंवा तुमच्या दूषित अन्न दूषित पाणी जर तुमच्या शरीरामध्ये गेलं तर तुम्हाला याचा संसर्ग होत असतो. त्याच्यामुळे हे जे काही गैरसमज आहेत तर ते चुकीचे आहेत.
2: नक्कीच. हेपेटायटिस झालेल्या व्यक्ती सोबत राहिल्यावर संसर्ग होतो का, किंवा रोजच्या रुटीनमध्ये दैनंदिन सहवासामध्ये काय काळजी घ्यायला हवी?
0: सामान्य सहवासामुळे हा प्रकार होत नाही. हेपेटायटिस बीचं इन्फेक्शन हे सामान्य सहवासामुळे घरात एकत्र राहिल्यामुळे होत नाहीत. मात्र या खालील काही गोष्टी ज्या आहेत ह्या शेअर करू नये, आपल्या आपल्याकडेच ठेवाव्यात. तुमचं दाढी करायचं रेझर जे असेल ते तुमचं स्वतंत्र ठेवायचं, इतरांचं शक्यतो वापरू नये. टूथब्रश, कारण त्याच्यातून सुद्धा व्हायरसेस ट्रान्सफर होऊ शकतात, तेव्हा आपला आपला टूथब्रश आपण वापरावा, दुसऱ्याचा कोणाचाही वापरू नये. नेल कटरमुळे कारण जखम होऊ शकते, रक्त येऊ शकतं, इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं, त्यामुळे नेल कटर सुद्धा आपलं स्वतंत्र ठेवावं, दुसऱ्याचं वापरू नये. म्हणजे ज्या योगे रक्ताशी संपर्क येणार नाही अशी काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे, त्यामुळे मग हे इन्फेक्शन व्हायचं प्रमाण खूप कमी होईल.
2: वेळेवर जर निदान किंवा उपचार जर झाले नाही तर कुठल्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात किंवा कुठले गंभीर आजार आणि त्याचे भविष्यात परिणाम होऊ शकतात?
0: सगळ्यात गंभीर आजार म्हणजे लिव्हर सिरोसिस. कारण लिव्हर सिरोसिस मध्ये यकृताचं किंवा लिव्हरचं काम पूर्णपणे डिस्टर्ब होतं. गाठी गाठी गाठी होत असतात, पचन होत नाही, त्याप्रमाणे टॉक्सिन्स बाहेर फेकले जात नाहीत, जे स्टोर एनर्जी स्टोर होती, ग्लुकोज स्टोर होतं, ते होत नाही. लिव्हर सिरोसिसमध्ये तुमचं लिव्हर किंवा शरीर हे पूर्णपणे विकलांग होतं. आणि म्हणून दुसरी गोष्ट, यकृत निकामी होणे. वास्तविक यकृत हे शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे, ज्याच्यावर बरंचसं आपल्या शरीराचं चयापचय अवलंबून आहे. तर ते लिव्हरच या हेपेटायटिसमुळे निकामी होतं. बऱ्याच वेळा पुढे जाऊन लिव्हर कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. ज्याप्रमाणे इतर अवयवांचे कॅन्सर होऊ शकतात, त्याचप्रमाणे ह्याच कंडिशनमध्ये सुद्धा पुढे जाऊन लिव्हर कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. आणि नॅचरली जेव्हा कॅन्सर होतो किंवा लिव्हर सिरोसिस होतो, त्यावेळेस मृत्यू जवळ आलेला असतो. त्यामुळे अकाली मृत्यू होणं हे सुद्धा त्यातलं एक कॉम्प्लिकेशन, महत्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणता येईल.
2: नक्कीच. आपल्या भारतामध्ये हिपेटायटिसच्या प्रतिबंधासाठी सरकार कुठले कार्यक्रम घेत आहे किंवा सुविधा उपलब्ध करून देत आहे?
1: आपल्या भारत सरकारने हेपेटायटिस करिता म्हणजे राष्ट्रीय व्हायरल हेपेटायटिस नियंत्रण कार्यक्रम, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॅशनल व्हायरल हेपेटायटिस कंट्रोल प्रोग्राम असं म्हणतो, म्हणजे NVHCP हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मग जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स असतील, ज्याला आपण जिल्हा रुग्णालय म्हणतो, त्या जिल्हा रुग्णालयामध्ये स्वतंत्र एक डिपार्टमेंट त्याच्यासाठी काम करत असतं. तिथे स्वतंत्र काही कर्मचारी तिथे नेमलेले असतात, जे ह्या प्रोग्रामवर, ह्या आजारावर कंट्रोल करण्यासाठी त्यांचं काम सुरू असतं. मग ज्या काही रक्तपेढ्यांमध्ये रक्तसंक्रमणानंतर किंवा रक्त दानानंतर जर कुणी टेस्ट पॉझिटिव्ह, कुणाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल, कुणी त्या ह्याच्यामध्ये तो रुग्ण जर सापडलेला असेल, तर त्या रुग्णाला स्पेसिफिक तिथे त्यांना कळवणं, त्याच्यानंतर त्याचं तिथे पुन्हा एकदा टेस्ट करणं, त्याचं काउन्सिलिंग करणं, ह्या सगळ्या पद्धतीने तिथे तो ह्या प्रोग्राममध्ये काम सुरू असतं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, तर जनजागृती, जनजागृती करायला हवी. त्याच्यानंतर मोफत तपासणी तिथे आपण तिथे ते करून घेत असतात. मोफत उपचार, म्हणजे ज्या जी काही रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मोफत उपचार तिथे उपलब्ध करून दिलेले असतात. आणि नवजात बालकांना लसीकरण हे सुद्धा रुग्णालयांमध्ये सुरू केलेलं असतं. सुरक्षित रक्तसंक्रमण हा खूप परत महत्त्वाचा मुद्दा आहे, की सुरक्षित रक्तसंक्रमण जर होत असेल तर ह्या गोष्टी घडणार नाही. संसर्ग नियंत्रण उपाययोजना, म्हणजेच काय, की हा जो काही संसर्ग हेपेटायटिसचा हा संसर्ग होऊ नये म्हणून ज्या काही नियंत्रणासाठी त्या उपाययोजना सरकारने राबवलेल्या असतात, त्याच्यावर आपल्याला विशेष भर द्यावा लागतो. म्हणजेच काय, तर हेपेटायटिस आपल्याला कंट्रोल जर करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं.
2: आज आपण जागतिक हेपेटायटिस दिवस साजरा करत आहोत, तर या दिवसाचा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश किंवा हेतू काय आहे?
0: अतिशय उत्कृष्ट असा प्रश्न आहे मॅडम. कारण जनजागृती झाली पाहिजे, लोकांना याबद्दल माहिती व्हायला पाहिजे हेपेटायटिस बी काय आहे. कारण बऱ्याचशा लोकांना आपल्याकडे हेपेटायटिस बी हा आजारच माहिती नाहीये. परंतु लोकांना आपण हे समजावून सांगितलं पाहिजे की हेपेटायटिस बी हा आजार काय आहे, कसा होतो. तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांना तुम्ही आवर्जून सांगितलं पाहिजे की माझ्यासाठी नवीन डिस्पोजेबल सिरिंजच वापरा, दुसरी कुठलीही वापरलेली सिरिंज वगैरे मी घेणार नाही, कारण त्यामुळे धोके आहेत. आणि त्याचप्रमाणे लहान मूल असेल किंवा रक्तसंक्रमण, ज्यांना रक्त घ्यावं लागतं, अशा लोकांना सुद्धा आपण समजून सांगितलं पाहिजे की याच्यात धोके जास्त आहेत, तेव्हा तुम्ही शक्यतो नॅट टेस्टेड रक्तच मागा. लोकांना एकदा कळलं की हा आजार पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सरपर्यंत नेतो आणि अकाली मृत्यू होऊ शकतो, तर ह्या गोष्टी आपण लोकांना जनजागृतीतून समजून सांगितल्या पाहिजेत, ज्यायोगे हेपेटायटिस बीचं प्रमाण कमी होईल. वेळेवर तपासणी केली लिव्हरची, सोनोग्राफी म्हणा किंवा इतर सगळ्या टेस्ट केल्या, तर लोकांना कळेल की बाबा आपण हेपेटायटिस बी आहे का नाही आहे काय काय नाही. आणि जेव्हा असेल तेव्हा त्याला पुढची ट्रीटमेंट सुद्धा आपण सजेस्ट करतो. हेपेटायटिस बीचं व्हॅक्सिनेशन आहे. आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्याप्रमाणे लसीकरण जे आहे, ज्याप्रमाणे आपल्याकडे कॉलरा लसीकरण झालं फार पूर्वी आणि कॉलरा वगैरे गेलं, देवीची लस होती तेही गेल, त्याचप्रमाणे हेपेटायटिस बीची सुद्धा व्हॅक्सिन आहे. हेपेटायटिस बीचं व्हॅक्सिन 3 प्रकार घेतलं जातं, पहिल्या महिन्यात 1, दुसऱ्या महिन्यात 1 आणि 6व्या महिन्यात 1. आणि एकदा तुम्ही हेपेटायटिस बीचं व्हॅक्सिनेशन घेतलं की बरीच वर्ष तुम्हाला इम्युनिटी म्हणजे त्याच्यापासून संरक्षण मिळू शकतं, तेव्हा लोकांना आपण लसीकरणासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे, असे वारंवार कॅम्प्स वगैरे ठेवून तिथे लसीकरण केलं पाहिजे. एखाद्याला दुर्दैवाने जर काही हेपेटायटिस बीचे लक्षण दिसत असतील तर त्याला योग्य ते उपचार सुद्धा झाले पाहिजेत. आणि आपल्या सरकारचा उद्देश हा आहे की 2030 पर्यंत व्हायरल हेपेटायटिसचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा हा जागतिक उद्दिष्ट आहे ते, आणि त्याला आपण हातभार लावायला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी स्पेशली जनजागृतीच्या माध्यमातूनच आपण केल्या पाहिजेत.
2: आज आपण हिपेटायटिस बद्दल बोलतो आहोत आणि हिपेटायटिस पासून संरक्षण किंवा आपलं यकृत हेल्दी ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी काय संदेश द्याल आणि या वर्षीची यंदाची थीम आपल्याला काय सांगते?
1: आज वर्ल्ड हेपेटायटिस डे आहे. आजच्या या दिवसाची थीमच अशी आहे की हेपेटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन. म्हणजेच काय की हेपेटायटिसमधील जे अडथळे आहेत ते आपण ते दूर करूया किंवा हेपेटायटिस गैरसमज दूर करूया, उपचार सर्वांपर्यंत पोहोचूया, ही आपली ह्या आजच्या दिवसाची ही थीम आहे हेपेटायटिस डे निमित्त. आज श्रोत्यांना मी एवढाच संदेश देऊ इच्छिते की हेपेटायटिस हा टाळता येणारा आजार आहे. अनेक प्रकारांमध्ये उपचार योग्य असा हा आजार आहे. स्वच्छता पाळणं, सुरक्षित रक्ताचा स्वीकार करणं किंवा सुरक्षितच रक्त आपण घेणं, हेपेटायटिस बीची लस घेणं किंवा कोणतीही सुई किंवा वैयक्तिक वस्तू ही इतरांसोबत आपल्याला वापरायची नाही आहे, आणि आवश्यक असल्यास वेळेवर तपासणी करणं, ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तरच आपण हेपेटायटिसपासून बचाव करू शकतो. निरोगी यकृत म्हणजेच निरोगी आयुष्य, आणि आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आज आपण जागरूक होऊया, कारण प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे.
2: नक्कीच. आज तुम्ही दोघं सुद्धा स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आलात आणि या माध्यमातून आज जो आपण जागतिक हेपेटायटिस दिवस साजरा करत आहोत त्यानिमित्ताने एक अवेअरनेसचा भाग म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुमच्या दोघांचे सुद्धा खूप मनापासून आभार.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आज आपण जागतिक हेपेटायटिस दिवस साजरा करतो आहोत आणि या दिवसानिमित्त आज आपल्यासोबत जनकल्याण रक्तपेढी केंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर वसंत झेंडे आणि जनसंपर्क अधिकारी सोनाली खांडरे आपल्यासोबत होत्या. श्रोते हो, आज आपण जागतिक हेपेटायटिस दिवसाबद्दल खूप महत्वाची माहिती जाणून घेतली. पुन्हा एकदा त्यांचे रेडिओनगरकडून खूप मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत। भाग 15, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा।
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र। श्यामची आई, साने गुरुजी। श्यामची आई या पुस्तकातील रात्र 15, रघुपती राघव राजाराम। लहानपणी मी देवाची भक्ती पार करीत असे। निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते। शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवाधिकांच्या साधुसंतांच्या गोष्टी सांगायचा। मी घरी एक लहानसे खेळातले दिवळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते। सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता। तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे। चंद्रहासप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे। रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू, कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू। आमच्याजवळ मृदुंग वगैरे वाद्य थोडीच होती। घरातील रेकामा डाबा घेऊन आम्ही तो जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू। आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई। विठोबाला वायली फुले भजन

0: बाळ भजन करीती लहान बाळ वगैरे कितीतरी भजन म्हणत आम्ही नाचत असो. भक्तिविजयातील निर्निळा प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असो. गजेंद्राची ऐकूया करुणा, सत्वर पावलासी जगज्जीवना, प्रल्हाद रक्षणा मनमोहना पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारणा पांडवा रक्षण मधुसूदना, गोपीजन मानस रंजना पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणी वरा भीमातीरवासी विहारा, जगद्वंद्या जगद्वारा पावे आता सत्वर वगैरे गोड धाबे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो, मराठी पाचवीत मी होतो, वय 11 वर्षाचे होते, परंतु भक्तीबाबाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करायचो. परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान माघ स्नान वैशाख स्नान वगैरे मी करायचो. कथासारामृत या पोथीत स्नानाचं महत्त्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूनं पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठवले अशी कथा दिली आहे बरं. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते, मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळी मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही, परंतु जाऊ द्या. मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मास्यात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व 4 महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30 सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार काही लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातली पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका बसत असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन परत येत असे. घरात कोणीच नव्हतं. आम्ही मुले जमले होतो. भजन करण्याचं ठरलं. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा वाजवण्यात आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मस्त झालो होतो. प्रभू समेर लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री भावांचे पुराण कोणाला ऐकू जायना. काय शिंची कारठी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाज करून ठेवतात. अशी भाषणं देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातली मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला ते म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर, येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदुंग मुके झाले. आई रागवली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लायज नाही रे वाटत? हात धुडघूस घालायला. आई रागाने बोलली, आई हा काय धुडघूस आहे? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत, तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे, छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा मी त्याला मुकुट घातला आहे. तू रागवलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकूगुरा आला व म्हणाला, श्याम देवळात पुराण चालले आहे, तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकूच येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार, जा. त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम जरा हळू भजन करा, हे ढब्बे कशाला वाजवायला हवेत, आणि ह्या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजे देव मिळतो असं नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन. आई शांतपणाने म्हणाली, साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत ना. मी म्हटले, परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे? आईनं विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणीन. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम अडून बसू नये, वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरड व वाजवणे हेच आवडते. श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू जा तू, हे नाही हो गलका करणार. असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. अम्मा मुलात वादविवाद सुरू झाला. मोठे आले ढुंडाचार्य आम्हाला बंद करायला, त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजन देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरेनाच. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली, आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजूया. मोठ्याने वाजवण्यात काय आहे? श्याम तू भित्र आहेस, आपल्याला नाही हे आवडत. बापू म्हणाला, अरे यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे आणि अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे? मी त्याला विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेल. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं आहे, तुला एकटंच जावं लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा, लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा उजेल, पण तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल, तुला एकट्यानेच जावे लागेल.
1: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: तंते वाचन बदल 3

केजला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मचलती

नमस्कार, माझं नाव उषा उमेश खोल्लम. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

केज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. चिरंतन गाणी या शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीतं. याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. ऐकूयात आजचा हा विशेष भाग.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 58। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीतसृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं। बाबूजी सुधीर फडके यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1941 साली HMV या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली। बाबूजींनी कलकत्त्याच्या एका ध्वनिमुद्रण कंपनीमध्ये काही काळ नोकरी केली। तेथील मुक्कामी कुंदनलाल सैगल यांच्या रेकॉर्ड्सचे बाबूजींनी अक्षरशः पारायण केली। त्यांनी कुंदनलाल सैगल, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व यांच्या गायनाची एकलव्यासारखी आराधना केली। सुट्टीसाठी कोल्हापूरला परत आले असताना बाबूजी प्राणांतिक आजारी पडले, त्यामुळे त्यांची कलकत्त्याची नोकरी गेली। या दरम्यान एकदा बाबूजी कोल्हापूरला असतानाच माधव पाटकर हे त्यांचे मित्र त्यांच्याकडे ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं दर्यावरी नाच करी होडी चाले कशी भिरी भिरी हे दर्यागीत घेऊन आले आणि त्याला चाल लावायला बाबूजींना सांगितलं। या गाण्याला बाबूजींनी लावलेली चाल त्यांच्याच तोंडून ऐकल्यावर माधव पाटकर बाबूजींना HMV या म्युझिक कंपनीमध्ये घेऊन गेले। HMV कंपनीचे वसंत कामेरकर आणि गीतकार गदी माडगुळकर यांना त्या गाण्याची चाल ऐकवली असता त्या दोघांनाही ती इतकी आवडली की बाबूजींनीच ते गाणं HMV साठी गावं असा आग्रह धरला। अशा रीतीने संगीतकार आणि गायक म्हणून बाबूजींच्या कारकिर्दीची सुरुवात झाली। ते साल होतं 1941। त्याआधी संगीतकार म्हणून बाबूजींचे चांदाची किरण विरली हे पहिलं रेकॉर्ड झालेलं गाणं होतं। हे गाणं गायलं होतं गायिका पद्मा पाटणकर यांनी। या पद्मा पाटणकर म्हणजे ग दी माडगुळकर यांच्या पत्नी विद्याताई माडगुळकर। बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या या दर्या गीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि नशिबाचा भाग असा की ही ध्वनिमुद्रिका खूप लोकप्रिय झाली आणि त्यानंतर बाबूजींनी यशोमार्गावर मार्गक्रमण सुरू केलं। हे दर्यागीत आणि गदिमांची झालेली ओळख बाबूजींना पुढं आयुष्यभर फलदायी ठरलं। पुढची 2 वर्ष बाबूजींनी HMV कंपनीत काम केलं। ते आता अधिकृत कंपनीचे अधिकृत संगीतकार होते। मंडळी, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या अवघाची संसार या चित्रपटातलं एक अतिशय मधुर गीत। हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी। संगीत आहे वसंत पवार यांचं, हे डॉक्टर वसंत अवसरे यांचं। त्याला एक कारण होतं, वसंत अवसरे यांचं नाव टोपण नाव म्हणून घेतलं। हा खेळ घटिकेचा तुझा घायाळ मी पण जाहलो असे नाजूक पण घायाळ करणारे शब्द वसंत पवार यांची मधात घोळलेली गोड गेय चाल आणि
बाबूजी आशा भोसले यांचे स्वर्गीय आवाज, अजून काय पाहिजे रसिक हो। या गाण्यात आशा भोसले यांनी फक्त एक आलाप आणि ध्रुवपद गायलं आहे, पण त्यांनी ते अतिशय लढिवाळपणे गायलं आहे। गाण्याच्या संगीत नियोजनाची कल्पकता बघा। या गाण्यात भारतीय तबल्याच्या जोडीला पाश्चात्य बोंगोचा वापर केला आहे। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे अभिनेता राजव गोसावी आणि अभिनेत्री जयश्री गडकर या जोडीवर। त्या दोघांचा लाजवाब अभिनय सांगीतिक उंचीच्या तोडीस तोड असा साकारला गेला आहे। ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं डॉक्टर वसंत अवसरे म्हणजेच कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं, वसंत पवार यांनी चंद्रकंस या रागामध्ये संगीतबद्ध केलेलं हे अतिशय मधुर गीत।

यानंतर ऐकूया रमेश देव, सीमा, अरुण सरनाईक यांची प्रमुख भूमिका असलेल्या वरदक्षिणा या चित्रपटातलं एक सुंदर युगुल गीत. हुंडाबंदी या अत्यंत ज्वलंत अशा सामाजिक विषयावर आधारित होता हा सुंदर चित्रपट. या चित्रपटाला संगीत होतं वसंत पवार आणि लक्ष्मण बेरळेकर यांचं. श्रोते हो, 1962 या वर्षी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक दिनकर द पाटील यांच्या वरदक्षिणा या प्रसिद्ध सामाजिक चित्रपटातील एकूण 7 गाण्यांपैकी 2 गाणी संगीतकार लक्ष्मण बेरळेकर उर्फ बी लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केली होती आणि उर्वरित 5 गाणी सुप्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांनी स्वरबद्ध केली होती. तसं पाहता वरदक्षिणामधल्या सगळ्या गाण्यांपैकी कोणतं गाणं वसंत पवार यांचं आणि कोणतं लक्ष्मण बेरळेकर यांचं हे लक्षात घेणं चांगल्या माहितगाराला पण अवघड आहे. ऐकूया तर मित्रांनो, अभिनेते अरुण सरनाईक आणि अभिनेत्री सीमा यांच्यावर चित्रित झालेलं एक सुंदर प्रेमगीत. गीत ग. दि. माडगुळकर यांचं, आवाज आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा आणि संगीत लक्ष्मण बेरळेकर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत गायक सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. श्रोते हो, काही गाण्यांचं त्यांच्या चालीचं कसं नशीब असतं बघा. 1953 या वर्षी एक सामाजिक चित्रपट आला होता, नाव होतं आबोली. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अनंत गोविंद माने. पटकथा संवाद गीते होती ग दी माडगुळकर यांची आणि गीतांना संगीतबद्ध केलं होतं संगीतकार वसंत पवार यांनी. या आबोली चित्रपटात अतिशय सुरेल चाल असलेलं एक गाणं स्वरबद्ध केलं होतं वसंत पवार यांनी. ते गाणं होतं मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका होऊनिया मुकी तू वाळूत काढ रेखा. ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं राधा कृष्णाचं प्रेम हा मध्यवर्ती विषय असलेलं हे सुंदर प्रेमगीत शेवटच्या कडव्यात मात्र वेगळंच वळण घेतं. या गीतातील राधा आणि कृष्ण ही अर्थातच रूपकं आहेत. या गीत रचनेत कृष्ण त्या दोघांच्या प्रेमाला माया असं म्हणत आहे. कालिंदीच्या तीरी कदंब वृक्ष आहे, वाळूत काढलेल्या रेघा आहेत आणि ती दोघच आहेत, तिसरं कोणीही नाही. कृष्ण राधेला म्हणत आहे आत्ता जरी आपण प्रेमिक असलो तरी मायेत याच दोघे ये माय लेख होऊ, प्रीतीत याच राधे होऊ बहीण भाऊ. प्रेमास बंध नाही ही बंधने तरी का. राधा कृष्ण यांच्या प्रचलित प्रेमसंबंधाच्या कल्पनेला या तीन ओळीत फक्त गदी मा यांनी पार उधळून लावत त्याला खोल आणि व्यापक संदर्भ दिला आहे. कृष्ण म्हणतोय आपलं हे जे प्रेम आहे राधे, ते प्रेम म्हणजे जर एकमेकात जीव अडकणं आहे तर जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यात आपण कुठल्याही नात्याने समोर आलो तरी आपलं हे प्रेम तसंच राहील. आपण कधी मायलेख असू, कधी बहीण भाऊ, कधी प्रियकर प्रेयसी, कधी सखा सखी, तर कधी गुरुशिष्य किंवा अजून काही. माया असेल तीच आणि तेवढीच. नात्याचं रूप काहीही असो, प्रेमास बंध नाही तर मग ही बंधनं तरी का. रसिक हो, या अशा सुंदर आशयघन रचनेला संगीतकार वसंत पवार यांनी अतिशय सुंदर चाल दिली होती. पण का कोण जाणे हे गाणं रसिकांना तितकं नाही आवडलं. गाण्याची ही सुंदर चाल मात्र वसंत पवार यांच्या मनात पक्क घर करून बसली होती. मग 7 वर्षानंतर हीच चाल घेऊन आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात त्यांनी एक अप्रतिम प्रेमगीत स्वरबद्ध केलं. हे गाणं मात्र प्रचंड गाजलं आणि अजूनही ते रसिकांच्या काळजात घर करून बसलं आहे. आधी ऐकूया मंडळी आबोली या 1953 सालच्या चित्रपटातील गीत. आवाज आहे पंडित सुरेश हळदणकर आणि कुमार प्रकाश यांचा.

आत्ताच्या या गाण्याच्या चालीवरून वसंत पवार यांनी 7 वर्षानंतर स्वरबद्ध केलेलं अप्रतिम प्रेमगीत चतुर रसिकांनी नक्कीच ओळखलं असणार. आबोली या चित्रपटानंतर पुढे 7 वर्षानंतर 1960 या सालच्या अवघाची संसार या चित्रपटातील एका प्रेमगीताच्या वेळी मनात साठवून ठेवलेली पण न्याय न मिळालेली चाल वसंत पवार यांना आठवून त्यांनी याच चालीवर हे प्रेमगीत स्वरबद्ध केलं. हे गाणं मात्र त्या काळी प्रचंड गाजलं आणि आज अजूनही सुमारे 65 वर्षानंतर हे गाणं तितकंच गोड वाटतं. रूपास भाळलो मी भुललो तुझ्या गुणांना, मज वेड लाविले तू सांगू नको कुणाला. काही गाणी अशी असतात जी ऐकता क्षणीच प्रेमात पडावं. चाल तशी साधी लोभस, स्वररचना कवितेच्या आशयाशी सुसंगत आणि स्वरातून कवितेतील आशय अधिक खोलवर मांडलेला. मंडळी साधी सोपी गोड चाल निर्माण करणं अतिशय अवघड असतं. विशेषतः प्रणयगीत असेल तर कवितेतील ऋजुता स्वररचनेतून मांडणं हे एक आव्हान असतं. मराठी भावगीत किंवा चित्रपट गीतांचा धांडोळा घेतला तर अशा प्रकारची गाणी अपवादात्मकच आढळतात, जिथं शब्द सूर आणि गायन यांना एकत्रितपणे सुविहितपणे बांधलेलं आहे. यानंतरचं अवघाची संसार या चित्रपटातलं रूपास भाळलो मी हे गाणं या पठडीत येतं. स्वररचना अगदी सरळ साधी आहे, कुठेही अनावश्यक गुंतागुंत नाही. मुखडा ज्या लयीत बांधला आहे तीच लय कायम ठेवली आहे आणि तोच लढीवाळपणा सगळ्या रचनेत भरलेला आहे. जयश्री गडकर आणि अभिनेता राजा गोसावी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याची शब्दरचना जरी वसंत अवसरे या नावाने लिहिलेली असली तरी मूळ काव्य आहे शांता शेळके यांचं. वसंत पवार यांच्या संगीत रचनेचा विचार करताना लक्षात येतं गाण्याची सुरुवात तिलक कामोद रागाच्या सहाय्याने समोर येते पण त्यात देस रागाचा रंग अद्भुतपणे मिसळला आहे. सुरुवातीला क्षणभर व्हायोलिनचे सूर ऐकायला येतात पण त्यातच सतारीचे सूर जोडले जातात आणि डोळ्यासमोर राग तिलक कामोद येतो. पुढील आलाप त्याचा सुरावटीचा विस्तार दर्शवतात. मुखडा देखील किती हलक्या सुरांनी आपल्या समोर येतो ते लक्षपूर्वक ऐकण्यासारखं आहे. शांताबाईंनी शब्दातून ऋजुता मांडली आहे त्याचं औचित्य कुठंही ढळलेलं नाही. पुढील अंतरे हे देस तिलक कामोद रागाच्या सुरांशी पाठशिवणीचा खेळ खेळत आपल्या समोर येतात. रागांवर आधारित चाल असूनही गाण्यात मात्र त्यातला गोडवा नेमका टिपला आहे. संगीतकाराच्या मनातील स्वराकृती आपल्या गळ्यातून मांडताना निव्वळ आराखडाच न मांडता त्यात आपले गायन कौशल्य कसं मिसळायचं याचा सुधीर फडके आशा भोसले यांचं या गाण्यातलं हे गायन हा एक सुरेख आदी नमुना आहे. गाण्यातला दुसरा अंतरा आशाबाईंनी गायला आहे. त्यातली सुरुवातीची ओळ चाहूल मंद झाली या शब्दांनी संपते. त्यातील चाहूल लागणे आणि त्यात मंद असा हलकेपणा असणं स्वरातून किती यथार्थपणे दाखवलं आहे बघा. खरं तर या गाण्यातली प्रत्येक ओळ ही स्वतंत्रपणे आस्वादावी या प्रतीची आहे. संगीतकाराच्या संगीत संयोजनाची कल्पकता बघा. या गाण्यात ढोलकीचा वापर करून गाण्याला वेगळाच परिमाण प्राप्त करून दिलं आहे. या आणि अशा अनेक गुणांमुळं हे गाणं चिरस्मरणीय असं झालं आहे. ऐकूया मित्रांनो जयश्री गडकर राजा गोसावी यांचा अभिनय डॉक्टर वसंत अवसरे म्हणजेच शांता शेळके यांचं गीत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण गायक सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.

मंडई चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा कीर्तने आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, बदलत्या नगरचे लोकमाध्यम, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नमस्कार नगरकर, माझे नाव वर्षा धनंजय शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90 पॉईंट हे सतत ऐकत राहा ही मी तुम्हाला विनंती. धन्यवाद.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.